श्रोतेहो, या प्रातःकालीन सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खलगावकर. यानंतर 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ओठ मुकुंदा सरली रात, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली ही भूपाळी आपण ऐकलीत. रचना मधुसूदन कालेलकर यांची, संगीत गजानन आणि द्वारकानाथ यांचं.

हृदयाच्या मंदिरे पाही मी गुरुमूर्तीस गोजिरी. आर एन पराडकर यांनी गायलेलं व्ही टी पंचभाई यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे यांचं. परमार्थ

जगदीश खेपूरकर यांची संगीत नंदू होनप यांचं गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना होती शांताराम नांदगावकर यांची, संगीत मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेली पंडित भरत व्यास यांची रचना आपण ऐकलीत, संगीत बाबू सिंग यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर गीतरचना.

रामकुमार सौरभ यांची रचना संगीतबद्ध केली होती सुरिंदर सोनी यांनी. या रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।
2: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय।
3: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार।
4: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला।

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आपण घेऊन केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतो, हो सकाळचे 6:40 झालेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे. बुरशीच्या हजारो प्रजाती निसर्गात आहेत. त्यापैकी ट्रायकोडर्मा एक शेतीला उपयुक्त अशी बुरशी आहे. ट्रायकोडर्मा हर्जियानम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हॅमॅटम, ट्रायकोडर्मा कोनिंगी, ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम अशा मुख्य प्रजाती उपलब्ध आहेत आणि या प्रजाती शेतीसाठी उपयुक्त आहेत. या ट्रायकोडर्माचे अनेक फायदे आहेत. मुख्य फायदा विविध पिकांवरील बुरशीजन्य रोगांचं, विशेषतः जमिनीतून प्रसार पावणाऱ्या रोगांचं जैविक पद्धतीने उत्तम नियंत्रण करता येतं. सेंद्रिय शेती ट्रायकोडर्माविना करणं जवळपास अशक्य आहे. त्याचप्रमाणे हवेतून पानांवर येणाऱ्या विविध रोगांच्या नियंत्रणासाठीही त्याचा वापर करता येतो. पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा, विशेषतः स्फुरद आणि पालाश यांची नैसर्गिक संयुग विभक्त करून ही अन्नद्रव्य शोषणासाठी उपलब्ध करून देणं हा आहे. याचा फायदा म्हणजे पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा, शिवाय त्यामुळे पिकांची निकोप वाढही होते. याखेरीज पिकांचे अवशेष कमी कालावधीत कुजवून जैव अवशेषांचा

0: से उत्तम सेंद्रिय खत निर्मितीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर होतो. त्याचप्रमाणे ट्रायकोडर्मा मुळांच्या सानिध्यात वाढत असताना ऑक्झिनसारखी वृद्धी संप्रेरक निर्माण होतात, त्यामुळे पिकाची वाढ जोमात होते. ट्रायकोडर्माच्या वापरामुळे सर्व पिकांचे जमिनीतून उद्भवणारे बुरशीजन्य रोग जसं मूळ कोज, खोडकोज, मर, रोपवाटिकेतील रोपं उपजत कोलमडणं या सर्व रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या अनेक प्रजातींवर नियंत्रण मिळवता येतं. याशिवाय पानांवर उद्भवणारे बुरशीजन्य ठिपके, करपा रोग, तांबेरा, केवडा या रोगांची प्राथमिक लक्षणं दिसताच ट्रायकोडर्माची फवारणीसुद्धा या रोगांचं प्रमाण आणि प्रसार आटोक्यात आणते. आपल्या कोकणाचा विचार केला तर कोकणचं हवामान, विशेषतः तापमान आणि जास्त असलेली आर्द्रता ट्रायकोडर्मासाठी पोषक आहे, त्यामुळे कोकणात वर्षभर केव्हाही ट्रायकोडर्माचा वापर करणं शक्य आहे. विविध प्रकारे ट्रायकोडर्मा पिकाच्या संपर्कात आणता येतो. साधा उपाय म्हणजे बीजप्रक्रिया. ट्रायकोडर्माची भुकटी बियाण्याच्या आकारमानानुसार 5 ते 10 ग्रॅम बियाण्याला चोळून किंवा लेप देऊन पेरणी केल्यामुळे बियाण्याची उगवण उत्तम होऊन रोपं जोमदार होतात. आंबा, काजू, बागायती पिकं, मसाला पिकं या बहुवर्षायू झाडांना सेंद्रिय खतासोबत, विशेष करून शेणखत, निंबोळी पेंड, गांडूळ खत याबरोबर मिश्रण करून द्यावं. 1 किलो सेंद्रिय खतामध्ये 10 ते 12 ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात मिश्रण करून द्यावं. सेंद्रिय खताबरोबर ट्रायकोडर्मा देणं शक्य नसेल तर ट्रायकोडर्माचं 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करून ते मुळांभोवती ओतावं. याच्या वापराच्या वेळी ट्रायकोडर्मा 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत उत्पादित केलेला असावा. ट्रायकोडर्मा वापरताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. सेंद्रिय खतांबरोबर ट्रायकोडर्माचा वापर अधिक परिणामकारक असल्यामुळे जमिनीतून देताना सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा स्थानिक नैसर्गिक अधिवासातून विलग केलेला असावा, जेणेकरून स्थानिक वातावरणात तो लगेच सुस्थापित होऊन कार्यरत होतो. अशा प्रकारे ट्रायकोडर्मा या जैवनियंत्रकाचा वापर आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी असलेलं दैनंदिन सूचनापत्र आता आपण ऐकलं. आज या कार्यक्रमामध्ये ट्रायकोडर्माचा शेतामध्ये वापर याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करू आज दुपारी 2 वाजता.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय

0: मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर, असे व्हायला नको असेल तर

0: पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साकळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजीरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षीही उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवनप्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्गचक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात. काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये पल्लवी माने यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकाल. संवादिका पूर्णिमा साठे. 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्तानं हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ संतोष यादव यांची मोरेश्वर जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10 शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा

0: दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा. दुपारी 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या. आज या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकाल. 5:30 युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:35 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं उत्तम आरोग्यासाठी योग याविषयी डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी आपण ऐकाल, लेखन केलंय अमोल पालिये यांनी. रात्री 7:15 आम्ही प्रसारित करू सुगम संगीत. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. आणि 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित रविशंकर यांचं सतारवादन, राग मिया मल्हार आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, जाहिरात विश्रांतीनंतर.

नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण असं म्हटलं की पर्यावरणाचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा टाटांनी अत्यंत सावधपणानं पावलं उचलली, लोकांच्या भावना समजून घेतल्या. अर्थात कसं असतं की त्या काळामध्ये पर्यावरण हा एक ज्वलंत विषय होता, लोकं संवेदनशील होती, काही वेळेला त्याला एक वेगळं स्वरूपही दिलं जायचं. आणि त्याशिवाय ज्या भागामध्ये हे उद्योग करायचे तिथले जे मूल निवासी असतील, खास करून आदिवासी असतील, त्यांचे हक्क असतात, त्यांचे काही इंटरेस्ट असतात, तेव्हा हा एकंदरीतच संवेदनशील विषय होता. 2006 गोष्ट आहे की टाटा स्टील कंपनी बांधत असलेली, त्यांनी एका ठिकाणी असं ठरवलं की एक भिंत बांधायची कंपनीच्या संरक्षणासाठी, तेव्हा विरोध झाला. आणि त्यावेळेला ते आदिवासी बहुल क्षेत्र होतं, तिथे निदर्शनं झाली या भिंतीच्या विरोधात, आणि त्यावेळेला अनेक आदिवासी लोक ठार झाले. त्या लोकांचा मुळातच क्लेम असा होता, म्हणणं असं होतं की त्या ज्या जमिनी होत्या मुळात जिथे हा प्रकल्प झाला त्या ह्या आदिवासी लोकांच्या मालकीचा होता. तेव्हा असं असतं की उद्योग विश्वाच्या किंवा उद्योग समूहाच्या वाटचालीच्या इतिहासामध्ये जेव्हा एखादा उद्योग समूह

0: भिंतीच्या विरोधात, आणि त्यावेळेला अनेक आदिवासी लोक ठार झाले. त्या लोकांचा मुळातच क्लेम असा होता, म्हणणं असं होतं की त्या ज्या जमिनी होत्या मुळात जिथे हा प्रकल्प झाला त्या ह्या आदिवासी लोकांच्या मालकीचा होता. तेव्हा असं असतं की उद्योग विश्वाच्या किंवा उद्योग समूहाच्या वाटचालीच्या इतिहासामध्ये जेव्हा एखादा उद्योग समूह समाजाभिमुख काम करतो त्यावेळेला काही वेळेला असे प्रसंग येतात की समाजाबरोबर काम करताना अशा उद्योग समूहांचे काही विचार समाजाला आपल्या हिताच्या दृष्टीने विरोधी वाटायला लागतात. मग त्याच्यामध्ये विचारवंतांनी कितीही त्यांचं शंका समाधान जरी करायचा प्रयत्न केला तरी अशा वेळेला मनं बऱ्याच वेळेला पेटलेली असतात की ही गोष्ट होणारच नाही आणि ही गोष्ट होऊच द्यायची नाही. हा सारासार विचार किंवा विवेक एकदा नष्ट झाला की मग पुष्कळ वेळेला समाज संवेदनशील बनतो आणि मग एखादी गोष्ट होणारच नाही असं जर समाजाने ठरवलं तर अर्थात मग काय सरकार असेल किंवा तो उद्योग समूह असेल किंवा प्रकल्प असेल ह्याला त्या सगळ्याच गोष्टींचा पुनर्विचार करावा लागतो. तेव्हा कुठल्याही प्रकल्पाच्या पूर्णतेकडे जाण्यासाठी त्या भागातला समाज, त्यातलं वातावरण आणि तिथली सगळी व्यवस्था आणि सरकारी यंत्रणा या सगळ्या गोष्टी जर अनुकूल असतील तरच त्या ठिकाणी तो प्रकल्प येतो. आणि नुसतं येतो असं नाही, आपण अनेक वेळा बघितलं की ज्या ठिकाणी असे प्रकल्प गेले, आता नॅनोचा प्रकल्प गुजरातला गेला, त्या गुजरातला गेल्यानंतर त्या भागामध्ये प्रचंड रोजगार तिथे उपलब्ध झाला आणि त्यामुळे रोजगार निर्मिती झाली, त्या राज्याच्या GDP पण त्याचा लाभ झाला, फरक पडला. असे कुठल्याही प्रकल्पांचे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे असतात, त्याचबरोबर काही तोटेही असतात. फक्त समाजाची त्या वेळेला तयारी असायला पाहिजे तोट्यांसाठी. अर्थात टाटा हा काही हट्टी समूह नव्हता, त्यामुळे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की समाजाचा विरोध आहे तेव्हा शांतपणाने त्यांनी दुसरीकडे जाण्याचं ठरवलं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

याच चंदेरी सोनेरी गाण्यांचा आस्वाद घेऊया आकाशवाणीच्या साथीनं. ऐकत रहा 1143 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.

श्रोतो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्तानं हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ संतोष यादव यांची मोरेश्वर जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहेत.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
5: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
6: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रध्वनी खुली ठेवणं महत्वाचं, पंतप्रधानांचं आग्रही प्रतिपादन. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी राज्यात आज मतदान आणि 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय तर महिलांच्या T20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य

0: 7 मिनिटं होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 आणि 15 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू होतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी हडपसर रेल्वे स्थानकावरून नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्याजवळ रांजणगाव इथं बोलताना सांगितलं की भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे. रांजणगाव MIDC इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd largest एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd largest एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलप की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि भारतातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील आकाशवाणीची यंत्रणा अधिक बळकट करण्याचा विचार असून कोणतंही केंद्र बंद केलं जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना दिलं. मोहोळ यांनी यासंदर्भात एक निवेदन वैष्णव यांना दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त सामाजिक उत्तरदायित्व निधी मिळवणारा राज्य आहे. या निधीच्या योग्य विनियोगासाठी स्टेट CSR कक्षाची निर्मिती करून त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळवता येण्यासारख्या निधीचा विनियोग करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा निवासस्थानी आयोजित 6व्या वित्त आयोगासंदर्भात करण्यात आलेल्या सादरीकरण बैठकीत दिले. ते म्हणाले की केंद्र शासनाच्या बिनव्याजी कर्ज योजनेच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना तयार करावी आणि त्यातून विकास कामांसाठी अशा स्वरूपाचं कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पडताळणी करावी. बैठकीत 6व्या वित्त आयोगाच्या 42 शिफारशींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. राज्यात मध्य रेल्वेच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन या 172 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली आणि सोमाटणे यांना थेट जोडणी मिळणार असून पनवेल स्थानकावरचा ताण कमी होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई तसंच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि पक्षबदल विरोधी कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधणारं निवेदन सादर केलं. देसाई यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याचं वृत्त आहे. मात्र राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती सभापती बिर्ला यांना करण्यात आल्याचं देसाई यांनी सांगितलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली.

0: 32 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धांमध्ये काल लीड्स इथं भारतीय महिलांनी नेदरलँड संघाचा 95 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून नेदरलँड संघानं क्षेत्ररक्षण निवडलं. भारतीय संघाच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँडचा संघ सर्वबाद 114 धावा करू शकला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 बैठकींच्या दरम्यान फ्रान्समधील एव्हियॉन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हॉर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवण्याच्या टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं उत्तम आरोग्यासाठी योग याविषयी डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आज संध्याकाळी 6:35

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर

सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोतेहो, आता ऐकूया अपर्णा संत यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, संगीत सुधीर मोघे यांचं.
3: कवी आणि संगीतकार म्हणून मी केलेली दुसरी उल्लेखनीय मालिका म्हणजे अधांतरी. जयवंत दळवींच्या अधांतरी या कादंबरीवर ती आधारली होती. त्यातल्या एका गाण्याच्या रूपानं दिग्दर्शकांनी एक अवघड आव्हान माझ्यासमोर टाकलं होतं. एकच गाणं दोन व्यक्तिरेखांच्या तोंडून दोन भिन्न प्रसंगातून येणार होतं. शब्द आणि सूर तेच, पण तरीही दोन्हीमधून भावनांचे दोन टोकांचे आविष्कार व्यक्त व्हायला हवे होते. पुरुष स्वरामध्ये ती होती मृत्यूपंथावर केलेली ईश्वराची आळवणी, तर स्त्री स्वरात तारुण्यसुलभ प्रणय भावनेची आर्तसाद. ते आव्हान मी माझ्यापर्यंत पेललं ते असं.

श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. रचना आणि संगीत सुधीर मोघे यांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून तर 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला.

0: या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील, त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
1: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक्स एज एन एक्सपोर्ट कैटेगरी बिकेम 3rd लार्जेस्ट एक्सपोर्ट कैटेगरी इन दी कंट्री. 2nd लार्जेस्ट एक्सपोर्टेड कैटेगरी बनना है. जो सपोर्ट चाहिएगा गवर्नमेंट की तरफ से पूरा सपोर्ट मिलेगा. स्टेट गवर्नमेंट का सपोर्ट आपने देखा, सेंट्रल गवर्नमेंट का सपोर्ट रहेगा. आज मैं आने से पहले टैलेंट डेवलपमेंट की बात कर रहा था. टैलेंट के लिए व्हाट एवर इन्वेस्टमेंट इज रिक्वायर्ड वी विल मेक दोज इन्वेस्टमेंट्स.
0: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे, त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 170,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयोग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघु

0: वीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या प्रातकालीन सभेमध्ये मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाले आहेत. आज गुरुवार. आज सकाळी 8:40 आमचा कार्यक्रम असतो कोकणची खाद्य संस्कृती. आज या कार्यक्रमामध्ये पल्लवी माने यांनी सांगितलेल्या काही पाककृती आपण ऐकणार आहोत. त्यांच्याशी संवाद केलाय पूर्णिमा साठे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती। नमस्कार श्रोते हो, कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कोकणमधल्या पारंपरिक पाककृती आपण यामध्ये पाहतोय। आता जून महिना लागलेला आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज मात्र आपण काही मत्स्यहारी पदार्थ कसे तयार करायचे ते बघणार आहोत आणि हे सांगण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे पल्लवी माने यांना। नमस्कार मॅडम।
2: नमस्ते मॅडम।
1: मी आत्ताच म्हटलं की पावसाळा सुरू होतोय, म्हणजेच आता मासेमारीवरती बंदी आलेली आहे,
2: बरोबर,
1: त्यामुळे ताजे मासे हे काही मिळत नाहीत, तर मग जे सुकवलेले असतात उन्हाळ्यामध्ये किंवा त्यापासून जे काही पदार्थ केले जातात ते आपण आज श्रोत्यांना सांगणार आहोत। तर सांगा बरं, कुठले पदार्थ सांगणार आहोत
2: आज आपण? सुका बोंबील ठेचा घेऊया, कोलमाचं कालवण घेऊया, सुका बोंबील बटाटा आणि कोलिंब चटणी असे चार पदार्थ आपण आज घेऊया। पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आपण जी बेगमी करून ठेवली आहे ती आता आपल्याला इथे उपयोगी येऊ शकते आणि हे पावसात खरंच छान लागतात हे सगळेच पदार्थ खायला।
1: सुरुवातीला फक्त एक विचारते मी की जी बेगमी केली जाते या माशांची ती कशा पद्धतीने करतात?
2: आता ताजा मासा तर मिळणार नाहीये,
1: बरोबर,
2: त्यामुळे साधारण हा मे एंडिंग आपण मासा खरेदी करून ठेवतो, जो काही सुका मासा असतो त्याच्यामध्ये कोलिंब येतो, बोंबील येतो, काड येते, सोडे असतात, तर हे आपण सुकवतो चांगले उन्हामध्ये आणि मग प्रॉपर त्याचं पॅकिंग करून आपण ठेवतो।
1: अच्छा,
2: मग हे पुढचे एक 3-4 महिने आपल्याला नवीन मासा ताजा मासा येईपर्यंत पुरून जातात, पण त्याला चांगलं ऊन दाखवलं पाहिजे आणि कोरड्या जागेमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून ठेवले पाहिजे।
1: नुसते सुकवून ते तसेच्या तसे
2: राहतात? तसेच्या तसे राहतात, त्यांना काही प्रमाणात मीठ लावलेलं असतं जेव्हा आपण खरेदी करून घेतो, त्यामुळे त्या मिठामुळे पण त्याची शेल्फ लाईफ राहते।
1: अच्छा, तर मग सुरुवातीला सांगा सुका बोंबील ठेचा कसा करायचा ते।
2: पहिलं साहित्य सांगते, त्यासाठी आपल्याला साधारण 100 ग्रॅम सुके बोंबील लागतील, 8-10 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घेतले तरी चालते,
1: तिखट हवं
2: तसं, हां बरोबर, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 2

0: चमचे तेल, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस.
1: बर,
0: तो ऐच्छिक आहे पण त्याने एक चव चांगली येते.
1: अच्छा,
0: आता मी कृती सांगते. सुके बोंबील स्वच्छ करून तव्यावर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आहेत. स्वच्छ करून थोडेसे पाण्यात टाकायचे आणि मग तव्यावर भाजायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या हिरव्या मिरच्या, लसूण थोडस भाजून घ्यायचंय. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये बोंबील, लसूण आणि मिरच्या थोड्याशा जाडसर कुटून घ्यायच्या, अगदी बारीक नाही करायचं आपल्याला. त्याला
1: थोडं
0: आपण भरड, हा भरडीसारखंच ते राहायला पाहिजे. फक्त बोंबील जे आहे ते चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत, मग आपल्याला जी ठेच्याची खरी मजा आहे ती येणार आहे. आणि त्यात नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे वरून, आणि आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस त्यावर पिळायचा आहे आणि हे मिक्स करून ठेवायचंय. हे चांगलं एक आठवडाभर पण फ्रीजमध्ये राहू शकतं.
1: अच्छा, म्हणजे भाकरी सोबत किंवा पोळी सोबत.
0: हो, ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत, किंवा अगदी तोंडी लावणं म्हणतो आपण, डाळ भात आहे आणि काहीतरी आता मच्छीचं मला पाहिजेच आहे, तर तुम्ही हा ठेचा घेऊ शकता.
1: किंवा प्रवासामध्ये सुद्धा मला वाटतं हा आपण नेऊ शकतो.
0: हो हो, अगदी आरामात नेऊ शकतो आणि एकदम सुखा होतो तो. त्याला असं काही जास्त तेलही नसतं, त्यामुळे तो सोपा पडतो प्रवासाला न्यायला आणि टिकतोही चांगला.
1: तर असा हा सुका बोंबील ठेचा की जो तुम्ही म्हणालात की साधारण 8 दिवस टिकू शकतो.
0: हो,
1: आणि मला वाटतं बनवायची पद्धत तर खूपच सोपी आहे.
0: मांसाहारी जेवणाची हीच खासियत आहे की ते खूप लगेच बनतं, त्याला फार काही खटपट नसते. आणि नुसता डाळ भात असला किंवा गरम गरम भात असेल आणि जरासं तिखट टाकलं आणि हे ठेचा जरी खाल्ला तरी आपलं जेवण होऊन जातं.
1: अच्छा, त्यानंतर आता कुठला पदार्थ सांगणार आहात तुम्ही?
0: आता मी सांगणार आहे कोलमाचं वतल, त्याला कालवण पण म्हणू शकतो पण खरा शब्द आहे त्याचा कोलमाचं वतल. तर हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. यामध्ये आपण थोडे तांदळाचं पीठ वापरणार आहोत. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे, प्रत्येकाच्या घरात आता होतेच असे नाही, पण ही एक चांगली पदार्थ आहे. तर मी साहित्य सांगते, साधारण 4 जणांसाठी आहे. सुका कोलीम घ्यायचा आपल्याला साधारण 150 ते 200 ग्रॅम. त्यानंतर एक मोठा कांदा घ्यायचा आहे. आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटप जरासं लागेल. त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याच्या वाटपामध्ये काय येतं की ओला नारळ किंवा सुका नारळ येईल, कांदा येईल, तो चांगला भाजून त्याच्यामध्ये जरासं आलं आणि लसूण टाकून आपण ती एक पेस्ट करतो, जेवणासाठी वापरतो ती. त्याला आपण कांदा खोबऱ्याचं वाटप म्हणूया, जे पुढेही काही पदार्थांमध्ये आपल्याला लागणार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटप लागेल.
1: हे जे वाटप आहे ते करून ठेवलेलं चालतं?
0: हा, हेही आठवडाभर चांगलं टिकतं. आपण पाणी न टाकता जर वाटून ठेवलं फ्रीजमध्ये तर हे चांगलं राहतं, अगदी 1-2 आठवडे पण चांगलं राहतं. त्यानंतर आपल्याला लाल तिखट लागेल. लाल तिखट 4 ते 5 चमचे, लसूण 5 ते 6 पाकळ्या, हळद 1/2 चमचे, कोकम 3 ते 4 पाकळ्या आणि तांदळाचं पीठ 1 चमचा, तेल 2 चमचे आणि मीठ चवीनुसार. आता आपण जो वाटण केलेला आहे आपल्याकडे तयार आहे.
1: बरोबर,
0: आता कृती सांगते मी. सर्वप्रथम आपल्याला जो कोलीम घ्यायचा आहे तो थोडा भाजून घ्यायचा आहे. तो भाजून आपल्याला एका पाण्यामध्ये ठेवायचा आहे. वाटग्यात पाणी घ्यायचं आणि तो भाजलेला कोलीम त्याच्यात ठेवायचा, जेणेकरून वरती काही माती किंवा काही वाळू वगैरे असेल तर ती निघून जाते, स्वच्छ होते.
1: गार पाण्यातच ठेवायचं?
0: हा, गार पाण्यातच ठेवायचंय. एका टोपामध्ये तेल घ्यायचंय, त्यामध्ये तुम्हाला लसूण टाकायची आहे, कांदा टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे आणि जे वाटण तुम्ही केलंय ते वाटणही त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जे हळद आहे, मिरची पावडर आहे, ती टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये जो कोलीम आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला आहे तो टाकायचा.
1: बर,
0: 1-2 कप पाणी टाका, तुम्हाला जसा थिकनेस हवाय त्यानुसार पाणी टाका आणि थोडी उकळी येऊ देत त्याला.
1: अच्छा,
0: उकळी आल्यानंतर आपण एका वाटीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, जे आपण 1 चमचा घेतलंय ते, आणि पाण्यामध्ये ते मिश्रण करून घ्यायचं. जशी उकळी येते तसं ते हे मिश्रण आपल्याला त्या पाण्यात टाकायचं आणि ढवळायचंय चांगलं. जे आपलं कोकम आपण घेतलंय ते त्यामध्ये टाकायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची.
1: अच्छा,
0: तांदळाच्या पिठामुळे काय होतं, त्याला एक थिकनेस येतो चांगला आणि जी पारंपरिक चव आपण म्हणतो ना ती आपल्याला त्या तांदळाच्या पिठामुळे मिळते. तुम्ही ते स्किप पण करू शकता, म्हणजे नाही वापरलं तरी चालेल, आहे तसंच पण तुम्ही सर्व करू शकता. थोडी वरतून कोथिंबीर टाकलीत की गरम गरम इंद्रायणी राईस बरोबर हे कलमाचं वतल खूप छान लागतं.
1: अच्छा, मला वाटतं खूप छान असा पाऊस पडत असेल आणि आता तुम्ही जसं म्हणालात की गरमागरम भात आणि कोलमाचं वतल, मला वाटतं एक खूप छान पद्धतीने जेवण नक्कीच होऊ शकेल.
0: हो, नक्कीच खूप छान लागतं ऍक्च्युली. आता म्हणजे बाहेर पाऊस पडतोय छान आणि हे असे पदार्थ खायला खरंच छान लागतात.
1: म्हणजे मे महिन्यामध्ये आपण म्हणतो की वाळवणांची वगैरे कामं खूप असतात, पण त्याचं सुख काय आहे हे पाऊस
0: पडल्यावर कळतं. हो हो, अगदी.
1: यानंतरचा कुठला पदार्थ सांगा?
0: आपण यानंतर घेऊया सुका बोंबील बटाटा.
1: बर,
0: हे पदार्थ खूप सोपे आहेत, म्हणजे करायला साधारण तेच सामान लागतंय, असं काही फार वेगळं सामान लागत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला साहित्य

0: मी सांगते. 10 ते 12 सुके बोंबील, 2 मध्यम बटाटे, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार 1 ते 2 चमचा तुम्ही करू शकता, 2 चमचे तेल,
1: अच्छा,
0: कोथिंबीर आणि मीठ. फक्त हे आता जे आपण पदार्थ बघतोय म्हणजे सुके माशांचे, त्याच्यामध्ये मीठ असतं मुळात, त्यामुळे मीठ टाकताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायला लागते.
1: जे सुरुवातीला तुम्ही म्हणालात की मीठ लावून
0: वाळवलेले असतात,
1: त्यामुळे ते मीठ थोडंसं कमी वापरायचं,
0: कमी वापरायचं.
1: बरोबर,
0: जसं लागेल तसं वापरू शकतो.
1: आणि मला वाटतं जे तुम्ही साहित्य सगळ्याला सांगताय ते जवळपास सगळं आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार साहित्य आहे, फार वेगळं काही नाहीये.
0: नाहीये, फक्त याचं काय होतं वैशिष्ट्य की कोलमाला एक वेगळी चव आहे, बोंबलाला एक वेगळी चव आहे, त्यामुळे भले साहित्य तीच असली तरी त्याची चव खूप वेगवेगळी येते आपल्याला. आपण आता कृती बघूयात. सुके बोंबील स्वच्छ धुवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं ते कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. नंतर ते पाणी काढून टाकायचं आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे. साधारण 2-2.5 इंचाचे असे तुकडे करू शकता तुम्ही. एका कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, हळद, तिखट घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे. आणि जे बटाटे आपण केलेले आहेत ते थोडेसे कापासारखे थोडेसे मोठे,
1: अच्छा,
0: ते टाकून परतून घ्यायचे आहेत आणि थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत, पाणी न टाकता वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडा अर्धा बटाटा कच्चा झाला की नंतर त्यामध्ये जो आपण बोंबील कापून ठेवला आहे तो टाकायचा आहे, तो चांगला मिसळून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 8 ते 10 मिनटं मंद आचेवर शिजवायचं आहे. पाणी आतमध्ये नाही टाकायचं आहे आपल्याला, पाणी वरूनच ठेवायचं आहे, हे सगळं वाफेवर शिजवायचं आहे.
1: अच्छा, तर पल्लवी मॅडम, तुम्ही आत्ता जे सुका बोंबील बटाटा सांगितलं ते आपण पोळी भात ह्याच्याबरोबर भाजीसारखं म्हणून ते खाऊ शकतो.
0: हो हो, भाकरीबरोबर किंवा भाजीबरोबर तोंडी लावणं असं आपण खाऊ शकतो.
1: बरोबर. बरं, यानंतर कुठला पदार्थ सांगणार आहात?
0: आता आपण सांगूया कोलीम चटणी.
1: बर,
0: ही पण बनवायला खूप सोपी आहे आणि पुन्हा ही जसं आपण चटणी कसे बनवून ठेवतो आणि नंतर वापरतो तशीच आपण ही सुद्धा वापरू शकतो.
1: अच्छा.
0: आणि ही प्रसिद्ध आहे, म्हणजे कोलीम चटणी आपल्या कोकणामध्ये किंवा मालवण पट्ट्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. 1 कप सुका कोलीम किंवा त्याला जवळा पण काही ठिकाणी म्हटलं जातं. 1 मध्यम कांदा बारीक चिरलेला, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 2 चमचे खोबरं भाजलेलं, 1 चमचा तेल, कोथिंबीर, मीठ. आता मी कृती सांगते. सुकी जी कोलीम आहे तो स्वच्छ करून तव्यावर भाजून घ्यायचा आहे चांगला आणि तो एका बाजूला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण जे लसूण घेतलंय, लाल मिरच्या घेतलं आणि खोबरं घेतलंय ते वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. ते खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये सगळं हे एकत्र करायचं, म्हणजे कोलीम, लसूण, मिरच्या, खोबरं हे असं जाडसर वाटून घ्यायचं. हे वाटलेला पदार्थ तुम्ही असाच फ्रीजमध्ये ठेवला तर खूप चांगला राहतो. आता जर जेव्हा तुम्हाला खायची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक चिरलेला कांदा आणि मीठ चवीनुसार टाकायचंय.
1: अच्छा.
0: आणि थोडंसं कोकम बारीक चिरून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आणि हे सुद्धा तुम्ही म्हणता तसं की भाकरीबरोबर किंवा तोंडी लावणं हा असा पदार्थ येतो.
1: अच्छा. मला वाटतं तुम्ही मगाशी पण म्हणालात की खलबत्त्यात कुटायचंय किंवा मिक्सरवर, पण या दोन्हीची चव सुद्धा वेगळी राहते.
0: नक्कीच, खलबत्त्यातली चव आपल्याला अगदी पारंपरिक पद्धतीची चव येते, त्याचं गणित आपल्याला अजूनही कळत नाही. मिक्सर पण तेच काम करते, खलबत्ता पण तेच काम करते, पण तरी चवीमध्ये खूप फरक राहतो.
1: सध्या कसं वेळ नाही त्याच्यामुळे पटकन मिक्सरवरती
0: लगेच
1: होऊन केलं जातं, पण खरी पारंपरिक जर अशी चव हवी असेल तर मला वाटतं खलबत्त्याचाच
0: वापर केलेला चांगला. हो, त्याने चटणी खरंच छान होते.
1: मॅडम, ह्या ज्या पण रेसिपी सांगितल्या त्या अर्थातच सुकवलेल्या माशांच्या अशा रेसिपी आहेत.
0: हो,
1: तर मगाशीच आपण म्हटलं की मे महिन्यामध्ये हे सगळं खरेदी करून वाळवून ठेवायचं असतं, पण मुळात हे खरेदी करताना काही काळजी घ्यायला लागते?
0: हो, नक्कीच काळजी घ्यायला लागते आपल्याला. कारण होतं कसं, हा ताजा मासा कडक उन्हामध्ये काही दिवसांसाठी सुकवला जातो. मग त्याला मीठ लावणं असेल किंवा तो कुठे सुकवला जातोय, तो जिथे सुकवला जातोय तिथे आजूबाजूचा परिसर हे सगळं स्वच्छ आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला लागते. आणि आपल्या इथेही चांगला मासा मिळतो रत्नागिरीत, बरेच ठिकाणी सुकी मच्छी खूप चांगली मिळते. फक्त आपण जेव्हा खरेदी करायला जातो आपल्याला माहीत नसतं की तो लोकलच आहे का बाहेरून कुठून आलाय. अलिबागहून पण आपल्या इथे येतो मासा. फक्त खरेदी करताना आपण अशी काळजी घेतली पाहिजे की कोलीम जो आहे, कोलीम 3 ते 4 प्रकार येतो, तो तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल की त्याचे वेगवेगळे रंग असतात प्रत्येक कोलमाचे. अगदी जो लोवेस्ट असतो तो थोडासा मातकट रंगाचा असतो, त्याच्यावर त्याचा

0: रंग थोडा असा पिवळसर होतो. त्याच्यानंतर जो सफेद रंगाचा कोलीम आहे तो सगळ्यात चांगला, सफेद ते पिवळसर रंगाचा कोलीम असेल तो तुम्ही खरेदी करा. आणि तो थोडासा जाडा हवा, अगदी बारीक कोलीम खरेदी नका करून. जाडा कोलीम चवीला पण छान लागतो, पण त्यानुसार त्याच्या किमतीही बदलत जातात. जो लोवेस्ट आहे, अगदी खालच्या दर्जाचा कोलीम आहे, तो खूप स्वस्त मिळतो आपल्याला. आणि जसा आपण चांगल्या दर्जाचा घेतो तसा थोडासा किमतीला पण तो महाग मिळतो. फक्त बेसिक दोन गोष्टी लक्षात घ्यायचा की कोलीम थोडा जाडा आणि पिवळसर रंगाचा असला पाहिजे.
1: आणि बोंबील बद्दल काय सांगा?
0: हा, बोंबील पण तसंच होतं की बोंबलाचे पण प्रकार आहेत. अगदीच बारीक बोंबील असतो, थोडासा जाडा बोंबील असतो. तुम्हाला तो वास घेतल्यावरच लक्षात येतो. एक त्याला असा खराब वास येता कामा नये. चांगला वास असेल आणि तो दिसायलाही थोडा सफेद दिसत असेल बोंबील, तर तो नक्की खरेदी करा. आणि जर बोंबील खराब असेल तर त्याला एक काळपटपणा असतो वरून.
1: अच्छा.
0: आणि त्याचा वासही चांगला नसतो. त्यामुळे खरेदी करताना आपलं नाक खूप शार्प हवं सुकी मच्छी खरेदी करताना. आणि डोळ्यांना सवय असली पाहिजे की काय छान आहे ते. मग खरेदी खूप सहज आणि सोपी होऊन जाते. बोंबील घेताना एवढंच लक्षात ठेवा की तो थोडासा मोठा आकाराने आणि सफेद रंगाचा असेल, अगदीच काळपट रंगाचा नसेल.
1: सरावाचे जे घेणारे आहेत त्यांना हे नक्की त्या गृहिणींना हे माहिती
0: लगेच कळतं. हो हो. आता काही ठिकाणी तुम्हाला बोंबील साफ करून पण विकले जातात.
1: अच्छा.
0: म्हणजे तुम्हाला काही आणायलाच नको. जसं आपण ग्रोसरी आणतो बाजारातून जाऊन, तसंच आता सुकी मच्छी पण तुम्हाला मिळते. काड असेल, कोलीम असेल, बोंबील असेल, साफ करून पॅक करून तुम्हाला घरी मिळू शकतं. त्यामुळे मग पुन्हा तो प्रश्न येत नाही की अरे निवडायचा कसा आहे, पुन्हा साफ कसा करायचा आहे.
1: बरोबर.
0: हे सगळं पण आता हल्ली मिळायला लागलेलं आहे.
1: पण मला वाटतं पूर्वीच्या थोडा काळ आपण बघितला तर हे सगळं स्वतः बायका घरी करत होत्या.
0: हो. पण आता तसा प्रत्येक जणी खूप बिझी झाल्यात. आणि तरी घरच्यांना सुद्धा वाटतं की अरे पारंपरिक पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. इवन त्या स्त्रीला पण वाटत असतं की आपण बनवले पाहिजेत. पण आहेत ह्या खूप सोप्या रेसिपीज आहेत आणि तुम्ही घरी सहज बनवू शकता. एखादा रविवार छान सुक्या मच्छीचं जेवण करू शकता.
1: बरोबर. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की बोंबील, कोलीम आणि काड असे तीन प्रकार तुम्ही सांगितलेत माशांचे. तर आपण बोंबील आणि कोलीम याचे काही पदार्थ सांगितले आहेत.
0: हो.
1: तर मला वाटतं आता काड हे जे आहे तर त्याविषयी थोडंसं किंवा त्याच्यापासून बनणारा पदार्थ एखादा सांगूया.
0: चालेल. काड म्हणजे काय तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी असते, छोटी कोळंबी सुकवलेली.
1: अच्छा.
0: तर त्याचं आपण एक कालवण बघूया.
1: बर.
0: आता हे सगळे आपण भाकरीबरोबरचे पदार्थ बघितलेत. हे एक कालवणाचा पदार्थ पण खूप छान लागतो आणि तितका सोपाही आहे बनवायला. म्हणजे मासा नसला आता ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये तर मालवणी फिश करीचा तो एक आपल्याला सबस्टिट्यूट होऊ शकतो. त्यासाठी लागणारं मी साहित्य सांगते. 150 ते 200 ग्रॅम सुकी काड, ओलं खोबरं अर्धी वाटी, सुक्या मिरच्या 5 ते 6, धणे 1 चमचा, लसूण 4 ते 5 पाकळ्या, आलं 1 इंच, टॉमॅटो 1 छोटा, कांदा साधारण पाव कांदा बस होतो याला, आणि कढीपत्ता 1 5 ते 6 पाकळ्या. ही काय करायचंय तुम्हाला, हे वाटण सगळं वाटून घ्यायचंय पाणी टाकून.
1: म्हणजे हे आत्ता जे तुम्ही साहित्य सांगितलं तर ते सगळं एकत्र वाटून
0: घ्या. हे सगळं एकत्र वाटून घ्यायचंय कढीपत्ता सोडून. हे सगळं वाटून घेतलं.
1: ओलं खोबरंच वापरायचंय, सुकं वापरायचं?
0: हो, ओलं खोबरंच वापरायचंय, सुकं नाही वापरायचं. त्याने चव खूप वेगळी येणार मग पदार्थाला. आता आपण कृती बघूया. एका बाजूला पॅनमध्ये तेल गरम करून ठेवूया. त्यामध्ये जो फोडणीसाठी कांदा आपण म्हटलाय तो बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यामध्ये, आणि कढीपत्ता टाकायचा आहे. आणि हे जे वाटण आपण वाटून घेतलंय ते चांगलं परतून घ्यायचं. आणि जी काड आपण आता बाजूला ठेवली आहे भिजत, ती काड त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचंय. वरून पाणी टाकायचंय त्याच्यात, एक साधारण 2 ग्लास पाणी बास होतो. अगदीच तुम्हाला आंबटपणा काहींना जास्त हवा असतो तर तुम्ही वरून कोकमही टाकू शकता. आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्याला. उकळी आली की वरून कोथिंबीर घालून पुन्हा आपण गरम गरम भाताबरोबर हे खाऊ शकतो.
1: अच्छा. अशा प्रकारे हे सुकी काड कालवण तयार होईल.
0: हो हो.
1: तर श्रोते हो, आज आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये पल्लवीताई माने यांच्याकडून ज्या रेसिपी ऐकलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही करून बघा. आणि त्यांनी सांगितलेल्या ह्या रेसिपी होत्या सुका बोंबील ठेचा, कोलमाचं वतल की ज्याला कालवण म्हटलं जातं, सुका बोंबील बटाटा, कोलीम चटणी आणि सुकी काड कालवण. श्रोते हो, पदार्थ नक्की करून बघा आणि जरूर आम्हाला सांगा की हे तुम्ही पदार्थ केलेले कसे झालेत ते. तर पल्लवीताई, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने सुक्या माशांचे जे पदार्थ सांगितले आहेत मला वाटतं श्रोत्यांना सुद्धा ते नक्की आवडतील. तर त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर आज आपण इथे थांबूया. पुन्हा भेटणार आहोतच.

0: पुढच्या गुरुवारी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात. तोपर्यंत मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: कोकणची खाद्य संस्कृती,
0: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
1: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती.
0: कोकणची खाद्य संस्कृती.
2: कोकणची खाद्य संस्कृती हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे। श्रोतेहो, दररोज सकाळी 8:40 आम्ही तुमच्याकरता काही नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतो। आमचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा। त्याकरता साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा आम्हाला पत्र लिहा। मेसेज करण्याकरता नंबर आहे 94035473485। आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। सकाळचे 9 वाजलेत, आनंद घेऊया नव्या हिंदी चित्रपट गीतांचा।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

0: सारे हिंदुस्तान में चेतना भर देता।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
3: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून जगात सर्वत्र।
4: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
5: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

गुंडी या चित्रपटातली ही रचना गायली होती जावेद अली आणि शादाब फरीदी यांनी. इर्शाद कामिल यांची रचना संगीतबद्ध केली होती सोहेल सेन यांनी.

सोनू निगम आणि नीती मोहन यांच्या स्वरातली ही रचना होती अमिताभ भट्टाचार्य यांची. संगीत अजय अतुल यांचं, चित्रपट ब्रदर्स. या रचनेबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्याला माहिती असेलच की आपला हा जून महिना म्हणजे 1 जून ते 30 जून या दरम्यान हिवताप प्रतिरोध महिना म्हणून आपण साजरा करतो आहे. याच पार्श्वभूमीवरती आज आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचे हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव आलेले आहेत. त्यांचं आपण तुमच्या वतीनं आणि आकाशवाणी रत्नागिरीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया. डॉक्टर, आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: यानिमित्तानं मला एक पहिला प्राथमिक प्रश्न असा विचारायचा आहे की जो आमच्या श्रोत्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे की हिवताप म्हणजे नेमकं काय.
1: नमस्कार श्रोते हो, 1 जून पासून आपण 30 जून पर्यंत हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करतोय. याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत. आता आपण विचारलेला प्रश्न फारच जीवनाशी सर्वांच्या निगडीत असा आहे, हिवताप म्हणजे काय. तर हिवताप म्हणजे थंडी वाजून ताप येणे, यालाच आपण हिवताप म्हणतो. म्हणजे हिवतापाचे तसे दोन प्रकार आहेत, एक प्लाझ्मोडियम हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. तर हा ॲनापेलिस डासाच्या मादीने चावल्यामुळे आपल्याला हिवताप होतो. ही मादी जर संक्रमित असेल आणि ती जर आपल्याला चावली तर आपल्या रक्तामध्ये ते संक्रमण जातं आणि 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला थंडी वाजून ताप येतो, त्यालाच आपण मलेरिया म्हणतो. हे मुख्य लक्षण त्याचं आहे,
0: पहिलं लक्षण झालं. पण आणखीन काही अशी श्रोत्यांना लक्षात येतील अशी काही आणखीन लक्षणं सांगता येतील का.
1: आता याच्यामध्ये विविध लक्षणं आहे. जेव्हा हा ताप येतो तेव्हा प्रचंड डोकेदुखी असते, अंगदुखी असते, कधी कधी भरपूर प्रमाणात आपल्याला स्वेटिंग होतं. त्याच्यानंतर आपल्याला जर हा जास्त प्रमाणात झाला आणि योग्य उपचार आपल्याला मिळाला नाही वेळीच, तर उलट्या होणं, जुलाब होणं, डिहायड्रेशन होणं आणि एखाद्या वेळी माणसाला अति प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये जो फाल्सिपेरम व्हायवॅक्स आहे याच्यामध्ये 14 दिवसांची ट्रीटमेंट आहे आणि याच्यात मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. फाल्सिपेरम जो प्रकार आहे तो फाल्सिपेरममध्ये मृत्यूचं प्रमाण हे लहान मुलं आणि गर्भिणी मातेमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येतं. याची ट्रीटमेंट आपल्याकडे आहे, याला आपण 3 दिवसाची ACT ट्रीटमेंट देतो, आर्टिसुनेट कम्प्लीट ट्रीटमेंट, आणि 3 दिवसात पेशंट बरा होतो. मात्र ह्या तापाचं निदान

0: लवकर होणं गरजेचं असतं. त्यामुळे रुग्णांनी ताप आल्यानंतर त्वरित शेजारच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपल्या रक्ताची तपासणी करून आपल्याला खरंच हिवताप आहे का हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. हिवतापाचे सर्व प्रकारची औषधोपचार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहेत आपल्याकडे.
1: खूप छान माहिती सांगितलीत सर. लक्षणं जी सांगितलीत ती आपण एकदा पुन्हा डिस्कस करूया. थंडी वाजून ताप येणं हे प्राथमिक लक्षण झालं, त्याचबरोबर अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारची जर लक्षणं दिसली तर तो ताप नुसताच ताप असं गृहीत न धरता आधी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून त्याचं निदान वेळेवरती होणं गरजेचं आहे.
0: आता आपण म्हणी प्रत्येक ठिकाणी लिहिल्यात की येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची. ही तपासणी मलेरियामध्ये अत्यंत गरजेची असते, कारण आपल्याला तो मलेरिया लवकर समजला तर त्याच्यामध्ये जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती कॉम्प्लिकेशन कमी होतात आणि रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, त्याला ॲडमिट करण्याची सुद्धा गरज लागत नाही. आता आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आपण मलेरियाचे रुग्ण तपासतोय, तिथे सुद्धा सर्व प्रकारचे आपल्याला मेडिसिन उपलब्धता आहे. तसेच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्रं आहेत, आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 68 प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत, 375 जवळजवळ उपकेंद्रं आहेत. या सर्व ठिकाणी मलेरियाची ट्रीटमेंट पूर्णतः मोफत उपलब्ध आहे.
1: रुग्णांनी याची काळजी करण्याची आवश्यकताच नाही आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था आपल्यासाठीच आहेत आणि त्याचा आपण नक्की फायदा घेणं गरजेचं आहे. आता या दृष्टीने आपल्याला माहिती सांगा की याच्यावरती उपाययोजना कशा प्रकारच्या आहेत.
0: आता याच्यात दोन प्रकारच्या उपाययोजना आहेत की मलेरिया होऊ नये किंवा कुठलाही ताप होऊ नये म्हणून आपण एक इको फ्रेंडली डास निर्मूलन कार्यक्रम आणला होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं की जे हे मलेरिया डेंग्यूच्या साठी उपयुक्त डास आहेत, जे की ॲनाफिलिस आहे किंवा ॲडिस इजिप्ताय आहे, याच्याने मलेरिया आणि डेंग्यू होतो, तर हे डास होऊ नयेत म्हणून आपण काळजी जर घेतली तर आपल्याला हे डेंग्यू आणि मलेरियाच होणार नाही. तर ती काळजी कोणती घ्यायची, तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगत असतो की घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे करा. कंटेनर म्हणजे जे घराच्यामध्ये किंवा बाहेर पाणी साठवलेलं असतं त्या अनावश्यक पाण्यामध्ये डास आपली अंडी घालतात आणि मग तिथे डास उत्पत्ती होते आणि मग ते संक्रमित झाले तर ते निरोगी माणसाला चावल्यानंतर त्यांना ते मलेरिया आणि डेंग्यू होऊ शकतो. यासाठी एक तर कंटेनर सर्वे महत्त्वाचा आहे, आपल्या घरामध्ये आणि आजूबाजूला कुठेही पाणी मोकळं राहणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हल्ली डिस्पोजेबलचा जमाना आहे, त्याच्यामध्ये सगळं डिस्पोजेबल वापरलं जातं, ग्लास, वाट्या, कप, पेले हे वापरले जातात आणि फेकून दिले जातात. मग काय होतं की पावसाळी पाणी पडतं आणि त्या पाण्या त्याच्यात साचल्यामुळे डासांना आपली डासोत्पत्ती करण्यासाठी ते फार पोषक वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे डासांची उत्पत्ती जाते. आता ही इथं जर ही रोखली तर ते डास कमी होतील.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मध्ये घरांमध्ये आपण मॉस्किटो नेटचा वापर केला पाहिजे. रात्री झोपताना जर आपण मच्छरदाणीचा वापर केला तर आपल्याला डास चावणार नाही. तसेच आपल्या घराच्या ज्या खिडक्या असतात त्यांना मॉस्किटो नेट्स वापरल्या तर आपल्या घरामध्ये डास येणार नाही. आता एडिस इजिप्ता हा डास हा डे वाइटर आहे, म्हणजे हा दिवसाचा होतो, त्याच्यामुळे दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे घातले, सुगंध द्रव्य वापरली तर हा डास चावत नाही आपल्याला. आणि ॲनाफिलिस किंवा क्युलेक्स सारखे जे डास आहेत ते संध्याकाळ रात्र व्हायला लागली की हळूहळू घरात प्रवेश करायला लागतात. मग जर आपण संध्याकाळ व्हायच्यात दारा खिडक्या पूर्ण बंद करून घेतली तर आपल्याला त्या डासांचा त्रास कमी होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे फ्रीज आहेत, ह्या फ्रीजच्या मागच्या बाजूला पाणी साचलेलं असतं किंवा आपल्या कुंड्या आहेत, घरामध्ये आपण कुंड्या ठेवतो त्या कुंड्यांमध्ये पाणी साठतं, त्या पाण्यातसुद्धा डासोत्पत्ती होण्याची शक्यता दाट असते. जर आपण ही काळजी घेतली तर आपण नक्कीच डासांचं प्रमाण कमी करू शकतो. तसंच आपल्या शौचालयाच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांचे जे व्हेंट पाईप आणि ड्रेन पाईप आहेत, आता ड्रेन पाईपचा तेवढा मोठा प्रॉब्लेम नाही पण जो व्हेंट पाईप आहे वरती गॅस जाणारा ह्याला जर आपण जाळ्या बांधल्या तर मच्छरची उत्पत्तीच कमी होईल, कारण 80% मच्छर हे त्या टाक्यांमध्ये वास्तव्य करतात आणि त्यांना ते चांगलं ठिकाण मिळालेलं आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये 100% ठिकाणी 100% आपल्याकडे व्हेंट पाईपना अशा ताईंच्या मार्फत व्हिलेज हेल्थ कमिटीच्या माध्यमातून आपण जाळ्या बांधलेल्या आहेत. फक्त शहरी भागात बऱ्याच ठिकाणी जाळ्या बांधलेल्या कुठे दिसत नाहीत, तर एक विनंती आहे सगळ्याच शहरातल्या माझ्या ग्रामस्थांना, माझ्या बंधू भगिनींना, की आपल्याकडे जो व्हेंट पाईप आहे त्या व्हेंट पाईपला एक साधी जाळी बसवा. घरी जरी हिरवं कापड असेल तरी कापड नुसतं बांधून ठेवलात तरी डासांना प्रतिबंध होईल.
1: खूप छान. श्रोते हो, तुमच्या लक्षात आलं असेल

0: की याची उपाययोजनासुद्धा साधी आणि सोपी आहे, प्रत्येकाला करता येण्यासारखी आहे. प्रत्येक वेळेला अधिकारी येतील, मंडळी येतील, PSC कर्मचारी येतील आणि आपल्याला सांगतील आणि आपण मग तेव्हा करू अशा विचारात न राहता स्वतःपासून सुरुवात करायला हरकत नाही. आणि आपण आपल्या परिसरातल्या काही जे आपले नागरिक आहेत, बांधव आहेत, त्यांनाही याबद्दल माहिती सांगून त्यांनाही या संदर्भातली माहिती दिल्यानंतर अशा उपाययोजना करण्यासाठी प्रवृत्त करायला हरकत नाही. आता मला सर याबद्दल सांगा की आपण जिल्ह्याच्या दृष्टीने या प्रतिरोध महिन्यासाठी काय काय नियोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा कसा काय सहभाग असणार आहे?
1: आता यामध्ये आमचं 1 जूनपासून 30 जूनपर्यंतचं नियोजन झालेलं आहे. याच्यात आम्ही पत्रकार परिषद, NGO मीटिंग, वार्डमध्ये जाऊन प्रत्येक अवेअरनेस करतो आहे, तिथे मीटिंग आपण घेतो आहे, ग्रामसभा, नगरपंचायत किंवा महानगरपालिका यांच्या ठिकाणी आपण सभा घेतो आहे, आपण विविध प्रकारच्या रॅली काढतो आहे, म्हणजे नर्सिंग कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा शाळांचे विद्यार्थी असतील यांच्या रॅली काढतो आहे, बाजार डेला आपण बघून तिथे आपण IEC मटेरियल पोचवतो आहे, तिथे प्रसिद्धी करतो आहे, रेल्वे स्टेशन, ST स्टँड इथे आपण प्रसिद्धी करतो आहे, नंतर कॉर्डिनेशन मीटिंग्ज आपण घेतो आहे विविध NGO म्हणजे आता एखादी जर गृहनिर्माण संस्था आहे तिथे आपण त्या लोकांची मीटिंग घेतो आहे, त्याच्यानंतर जिथं कन्स्ट्रक्शन साईट चालू आहेत तिथले कॉन्ट्रॅक्टर्सना आपण एकत्रित करून त्यांच्या मीटिंग होऊन त्यांना अवेअर करतो आहे. तसंच हे टायर पंक्चरवाले लोक आहेत त्यांच्याकडे जे पाणी असतं ते वर्षोनुवर्ष तेच असतं, तर तिथे जाऊन आपण त्यांना अवेअर करतो आहे. त्याच्यानंतर भंगारवाले लोक जे भंगार गोळा करतात ते भंगार असंच मोकळं ठेवलं जातं आणि त्या भंगारमध्ये पाणी साचतं, तेथेसुद्धा आपण टॅमिफॉससारखं जे डासांची अंडी मारणारं जे द्रव्य आहे ते वापरून आपण ह्या रॅमिफॉस ॲक्टिव्हिटी करतो आहे. त्याच्यानंतर आपण एक्झिबिशन घेतो आहे, मुलांच्या शर्यती घेतो आहे, त्याच्यामध्ये स्लोगन डे आहे, त्याच्यानंतर स्कूल व्हिजिट आपले लोक करत आहेत, पत्रकार परिषद आहे, मीडियाला आपण संबोधित करतो आहे, रॅपिड फिवर सर्विलन्स आपल्याकडे सगळीकडे चालू आहे आणि रांगोळी प्रदर्शन आणि वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा, तसंच होल्डिंग्ज आपण लावलेत शहरामध्ये आणि पेपरमध्येही आपण बऱ्यापैकी याची प्रसिद्धी केलेली आहे. अशा विविध माध्यमातनं सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही जवळजवळ ह्या महिन्यात सर्वांपर्यंत पोहोचलो आहे. आणि आम्हाला 2027ला मलेरिया निर्मूलन करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण मलेरिया निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत आणि ग्रामस्थाचा अतिशय उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे.
0: कारण नेहमीशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे आणि हिवताप म्हणजे साधासुद्धा ताप जरी वाटला तरी त्याच्या लक्षणानंतर आपल्याला जे काही त्रास होतात ते जर टाळायचे असतील तर योग्य वेळी योग्य उपाययोजना करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. हे लक्षात आल्यानंतर मला डॉक्टर असं सांगा की आता आपली ही मुलाखत चालू असतानाच कदाचित श्रोत्यांना लक्षात आलं असेल की अशी जी काही मंडळी आत्ता या संदर्भात काम करत आहेत ती आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांना कुठल्या प्रकारची माहिती ते देणार आहेत आपल्याला याचं आपण श्रोत्यांना सांगूया.
1: आता 18 आणि 19 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व शहरांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे MPW म्हणजे मलेरिया वर्कर, मल्टीपर्पज वर्कर, जिल्हा परिषदचे मलेरियाचे वर्कर, ANM, त्याच्यानंतर आमच्या आशाताई ह्या एकाच वेळी सर्विलन्स करणार आहेत. आता आम्ही हे जवळजवळ सातत्यानं 6वं वर्ष आमचं आहे की आम्ही जून महिन्यामध्ये 2 दिवस पूर्ण शहरांचा सर्विलन्स करतो. याच्यामध्ये आमचे आरोग्य कर्मचारी आपल्याकडे येतील, आपल्या घरामध्ये कुठे पाण्याचा कंटेनर 7 दिवसापेक्षा साठवून ठेवला असेल पाणी किंवा घराच्या आजूबाजूला कंटेनर जर असतील, मगाशी मी सांगितलं की फुलदाण्या असतील, फ्रीजच्या बागचं पाणी असेल, हे आपण सातत्यानं बघणं गरजेचं आहे. आता हे आमचे सगळी मंडळी आपल्याकडे येऊन आपल्याला त्याबद्दल चांगली माहिती देतील, तरी त्यांना आपण सहकार्य करूया आणि आपण हिवताप निर्मूलनाकडे यशस्वी वाटचाल करूया. ही सर्वांना विनंती.
0: खूप छान डॉक्टर. नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत, तर मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे शाळांच्या व्हिजिट आणि तिथे मुलांना पण या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांचाही आपण सहभाग घेतो आहे, तर याचं स्वरूप कसं आहे आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये शाळांमध्ये भेटी देऊन काय काय विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज देता येईल?
1: आता आपण प्रत्येक शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे, आपले कर्मचारी, आपले अधिकारी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तेथील मुलांना मलेरियाचं महत्त्व पटवून देत आहेत. कसं आहे की आरोग्य यंत्रणा एवढी सगळ्यांना पुरेशी नाही आहे, म्हणजे मला म्हणायचं की जे आमची मॅनपॉवर आहे ती मॅनपॉवर पुरेशी नाही आणि या अपुऱ्या मॅनपॉवरमध्ये सुद्धा आपले लोक काम करत आहेत आणि आपले हँड वाढ

0: हवेत म्हणून ह्या मुलांना आपण अवेअरनेस करतो आहे. कारण ही लहान मुलं जी आहेत ती फार उपयुक्त असतात. ती आपल्या घरी जाऊन जे काय ऐकतात ते आपल्या घरी जाऊन आपल्या पालकांना सांगतात, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगतात आणि ते मग लवकर ते आत्मग्रहण करतात आणि ते तसं आपल्या कृतीतनं आणतात. त्याच्यासाठी आम्ही शाळांमध्ये जातो, त्यांना पूर्ण मलेरियाची माहिती सांगतो, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये आम्ही त्यांना माहिती सांगतो. त्याच्यानंतर आपण प्रदर्शन ठेवतो, म्हणजे आता आपल्याकडे साधारण तीन प्रकारचे डास महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यामध्ये एक आहे एडिस इजिप्ताय डास, दुसरा आहे ॲनाफेलिस आणि तिसरा क्युलेक्स आहे. आता एडिस इजिप्ताय ह्या डासापासून आपल्याला डेंग्यू होतो आणि चिकनगुनिया होतो, हे दोन आजार होतात. ॲनाफेलिसची मादी चावल्यानं आपल्याला मलेरिया होतो. आता मलेरियामध्ये सुद्धा मलेरियाचे दोन प्रकार आहेत, एक पी बी आय आणि पी एफ आय आणि एक पी मिक्स आहे, म्हणजे एकाच वेळी पी व्हायवॅक्स असू शकतो, एकाच वेळी पी फाल्सिपेरम आणि हे मिक्स पण इन्फेक्शन असू शकतं, हे आपण त्यांना समजवून सांगतो. दुसरं गोष्ट म्हणजे त्यांना आपल्याला आपण घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यायची, ही काळजी त्यांना सांगतो की आपल्या घरी शेजारी पाजारी जर कुठे पाणी साठत असेल, 7 दिवसापेक्षा जास्त कुठे आपण पाणी ठेवत असू तर ते आपल्याला संरक्षित करून ठेवला पाहिजे, ते पाणी झाकून वापरला पाहिजे, जेणेकरून डास त्याच्यात जाऊन आपले अंडी घालणार नाही आणि तिथे डास उत्पत्ती होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना कोरडा दिवस पाळा म्हणून सांगतो.
1: आपल्या जिल्ह्यामध्ये काय कल्पना आहे ती आपल्याला समजावून सांगायला हवी.
0: आपल्याकडे जिल्ह्यामध्ये दर मंगळवार हा आपण कोरडा दिवस म्हणून पाळत असतो. याच्यामध्ये काय आहे की 7 दिवसापेक्षा जास्त आपण जर पाणी साठवणार असू एखाद्या कंटेनरमध्ये किंवा भांड्यांमध्ये, तर अशी भांडी घासून पुसून कोरडी करून मग त्याच्यात आपल्याला पाणी साठवून वापरायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तळाला अंडी राहणार नाहीत. आता आपण नुसतंच पाणी ओतून टाकलं आणि जर ते बॅरल उलटं ठेवलं किंवा तो कंटेनर उलटा ठेवला तर ही जी एडिसची अळ्या असतात ह्या खाली भांड्याच्या तळाला लागलेल्या असतात आणि त्या सूक्ष्म असतात, त्या काही डोळ्यांना दिसत. आणि जर 100 दिवस त्या तशा राहिल्या आणि 100 दिवसानंतर जर त्यांना पाणी मिळालं तर त्या पुनरुज्जीवित होतात.
1: हा,
0: आणि म्हणून तो कोरड्या दिवसाची जी संकल्पना आहे ते भांडं घासून पुसून कोरडं करून मग ते वापरायचं,
1: मग वापरायचं आहे.
0: आणि दर 7 दिवसांनी जर आपण केलं तर ही आपण जी डासांची चेन आहे ही चेन ब्रेक करू शकतो आणि मग डासोत्पत्ती कमी होईल. हे जर आपण सांगितलं मुलांना ते आपल्या घरी जातात, ते घरच्यांना सांगतात आणि जास्तीत जास्त पालक लोकसुद्धा आम्हाला याच्यामध्ये मदत करतात आणि तसा कोरडा दिवस पाळल्याचा आमच्याकडे अहवालसुद्धा आपण घेतो आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आपण स्वच्छतेचं मुलांना महत्त्व पटवून देतो की स्वच्छता ज्याची दारी आरोग्य तेथे वास करी, म्हणजे आपलं घर, आपलं गाव, आपला तालुका, आपलं जिल्हा जर स्वच्छ असेल तर तिथं साथीचे आजार किंवा अशा प्रकारचे कीटकजन्य आजार होण्याची स्थिती कमी असते. त्याच्यानंतर आपण विविध प्रकारच्या रांगोळ्या, म्हणजे रांगोळ्यातनं त्यांना कळावं की डास कसा असतो, एडिस कसा असतो. तर एडिसच्या आता डासाच्या पंखांना पांढरे आणि काळे पट्टे असतात. त्यानंतर ॲनाफिलिस कसा असतो, तर तो कुबड काढून असा बसतो 90 डिग्रीमध्ये. त्याच्यानंतर क्युलेक्स असतो, क्युलेक्स हा एकदम लहान डास असतो. आणि आता ह्याच्यापासून कोणते कोणते आजार होतात तर हे आपण त्या मुलांना रांगोळीतनं पटवून देतो. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आता शासनाचा माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा जो आपण कार्यक्रम राबवतो आहे यामध्ये आपण आरोग्याचे सगळे राष्ट्रीय कार्यक्रम, त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, फायलेरिया, चिकनगुनिया, झिका हे असे विविध प्रकारच्या आजारांसाठी सुद्धा आपण उपाययोजना अगदी तळागाळापर्यंत जाऊन तिथं प्रत्येक गावात प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य शिबिरं घेऊन सर्वांची तपासणी करतो आहे. त्याचप्रकारे आपण NCD कार्यक्रम सुरू करायला त्याच्यामध्ये सुद्धा 30 वर्षावरील सर्व लोकांचं प्रेशर आणि आपण त्यांचा मधुमेह तपासतो आहे, रक्त तपासतो आहे, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे का हा लवकर समजण्यासाठी उपयोगात येतं. त्याच्यामुळे ह्या मुलांना आपण जर प्रशिक्षित केलं तर 100% हे आपल्याला हँड्स मिळतात आणि आपलं काम आणखीन चांगलं व्हायला मदत होते. तसंच आपण प्रभात फेरी या मुलांच्या माध्यमातून काढतो. म्हणजे प्रभात फेरीचं एक काय महत्त्व आहे की विविध प्रकारचे स्लोगन्स किंवा त्या तापाची माहिती हे जनसामान्यापर्यंत आपण त्या फेरीतनं पोचवतो. आणि आता लहान मुलं जर एवढी ॲक्टिव्हिटी करतायत तर मोठेसुद्धा तिकडे आवर्जून बघतात काय चाललं आहे, कसली प्रभात फेरी आहे, हे ते बघतात आणि ते बघितल्यामुळे तसं मग इम्प्लिमेंटेशन सर्व आपल्या घरी करतात. आता कंटेनर सर्वे हा अतिशय महत्त्वाचा याच्यातला म्हणजे कणा म्हणायला हरकत नाही, हिवतापाणी जर डेंग्यू निर्मूलन करायचं असेल

0: तर कंटेनर सर्वे हा कणा आहे. कंटेनर सर्वे जर चांगला झाला तर डासोत्पत्ती कमी होईल, आणि डासोत्पत्ती कमी झाली तर आपल्याला हे कीटकजन्य आजार नक्कीच कमी होतील हे आपण शाश्वतीनं सांगू शकतो. तसेच कॉलेजमधल्या मुलांमध्ये आपण त्यांना पथनाट्य करायला सांगतो, विविध प्रकारच्या नाट्यातनं लोकांपर्यंत आपण पोचतो. आता आम्ही 25 एप्रिलला सिव्हिल हॉस्पिटलला गाडगे बाबा, नंतर संत तुकडोजी बाबा यांच्या वेशभूषा करून तशा पद्धतीनं स्वच्छता राबवायची काय हे कार्यक्रम दाखवले. ते एवढे प्रभावी झाले की आम्हाला बरेच ठिकाणून फोन आले, पत्र आली की फार छान तुमचा कार्यक्रम झाला, की अशा पद्धतीनं जर जनजागृती झाली तर नक्कीच मलेरिया आणखी जे साथीचे रोग आहेत ते आपण निर्मूलन करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही पथनाट्य आता ह्यावेळी करणार आहोत. ह्यावेळी आम्हाला गोगटे जोगळकर कॉलेजचे विद्यार्थी हे डासांपासून होणाऱ्या रोगांची पथनाट्यातनं लोकांना माहिती देणार आहेत, आणि मग तशी प्रभात फेरी एसटी स्टँड किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही नियोजित केलेली आहे, आणि मग त्याच्यातनं लोकांना मलेरियाबद्दल किंवा साथींच्या रोगाबद्दल आरोग्य संपन्न गावाची जी संकल्पना आहे ती पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि नक्कीच ह्या आरोग्य संपन्न गाव अभियानातनं आम्ही सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राखण्याचा प्रयत्न करू, आणि सर्वांनी आम्हाला त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे मदत करावी ही सर्वांकडनं अपेक्षा.
1: मग अशी आपण बोललं त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातली?
0: आता ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि गर्भवती महिलांमध्ये इम्युनिटी कमी असते, रोगप्रतिकारची शक्ती आहे ती या दोघांमध्ये आणि लहान मुलांमध्ये कमी असते, आणि त्याच्यामुळे यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याकडे पॅलेटिव्ह केअर आलेले आहे, म्हणजे जे बेड रिटर्न रुग्ण आहेत अशांसाठी आपले CHO जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातले आणि आपले MPW हे त्यांच्या घरी जाऊन सेवा देणार आहेत. म्हणजे एखाद्याला ड्रेसिंग करायचं लागलं किंवा एखाद्या बेड रिटर्न रुग्णाच्या जखमेला त्याच्या चांगलं करण्यासाठी जर औषधोपचार करायचा झाला किंवा त्याचं प्रेशर बघायचं असेल, त्याचा डायबेटिक्स बघायचं असेल त्या रुग्णांचा, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा,
1: ज्येष्ठ
0: वयोवंदनामध्ये जे आपले नागरिक आहेत त्या नागरिकांचा आपण पॅलेटिव्ह केअरमध्ये त्यांच्या घरी जाऊन संपूर्ण काळजी घेतोय. त्याच्यानंतर जरा समजा कॅथेटर करायचं असेल एखाद्याला, हल्ली ओल्ड वयामध्ये आपल्याला तो एक नॅपी बसवायचा ते बसवायचं असेल तर त्याच्यासाठी मदत आपले लोक घरी जाऊन करतायत, आणि वयोवंदना कार्ड सुद्धा त्यांची तिथे त्याच वेळी काढली जाते. म्हणजे दुहेरी कार्यक्रम आपला चालू आहे आरोग्य संपन्न गाव ह्या कार्यक्रमातनं, आणि त्याच्यातनंच मलेरिया निर्मूलनाचं सुद्धा काम आमचं हे सर्व कर्मचारी करतायत.
1: आता गर्भवती महिलांचा जो काही,
0: आता गर्भवती महिलांना कसं आहे की आपण जर गर्भवती महिलाला मलेरिया झाला तर त्याला मलेरियाची ट्रीटमेंट त्यावेळी देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही ड्रग्ज आहेत ते कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, म्हणजे चालत नाहीत प्रेग्नन्सीमध्ये, म्हणून त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. कारण त्याच एकाच वेळी लहान मूल ते पोटात असतं आणि ती गर्भिणी माता यांना जरी ते मातेला जर संक्रमित झालं तर ते बाळालासुद्धा त्रास होण्याची शक्यता असते त्याच्यापासून. म्हणून त्यांनी शक्यतो दिवसा पूर्ण बाहेरचे कपडे घालावेत किंवा मच्छरदाणीचा त्यांनी वापर करावा, जास्त बाहेर फिरू नये, जिथे बागेमध्ये वगैरे इथं दिवसा एडिसचे डास असतात, संध्याकाळच्या वेळेला एनाफेलिस क्युलेक्सचे डास असतात, तर अशा वेळी सुगंधी द्रव्य वापरणं किंवा मच्छर पाळण्यासाठी काही उपाययोजना, म्हणजे धुरांडी करतात गावामध्ये, धूप पूर्वी धूप फार सगळीकडेच असायचं त्यामुळे फार चांगलं होतं ते, त्या धुपाने पळून जायचे एक डास. आम्ही तर म्हणतो डास मारा, काय त्या मारण्यासाठी मॅट असतात त्या वापरा, किंवा हल्ली त्या बॅट आल्यात इलेक्ट्रिकच्या त्याचा वापर, घरामध्ये घराच्या खिडक्यांना मच्छरदाण्यांच्या सारखं मस्किटो मॅट वापरा, झोपताना कंपल्सरी गर्भिणी मातेला तरी मच्छरदाणीचा वापर, प्रत्येकाने दररोज जर आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे पाणी साचलंय का ते साचलं असेल तर त्याची विल्हेवाट लावावी,
1: विल्हेवाट लावायला,
0: जिथे जास्त पाणी साचलं असतं कायमस्वरूपीची डबकी असतात तिथे आम्ही गप्पी मासे सोडतो. आम्ही आता गप्पी मासे पैदास केंद्र सगळीकडे वाढवलेले आहेत, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या कार्यालयामध्ये, कार्यालयाजवळ गप्पी मासे पैदास केंद्र 100% असावं, तशीच प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्र यांच्या ठिकाणी सुद्धा गप्पी मासे पैदास केंद्र असावीत अशा आपल्या सूचना आहेत, आणि जवळजवळ आपल्याकडे 90 ठिकाणी त्या आहेत गप्पी मासे. त्याला आपण कोडिंग केलं आहे, नंबरिंग दिलं आहे, म्हणजे त्या नंबरनुसार आपल्याला लक्षात येतं की हा नंबर म्हणजे कुठल्या तालुक्यातल्या PSC असेल असा, आणि मग ते गप्पी मासे जिथं कायमस्वरूपाची डबकी असतील तिथं आपल्याला बा टॅमेफॉस ॲक्टिव्हिटी

0: करता येत नाही, केमिकल ॲक्टिव्हिटी करता येत नाही, तर तिथे गप्पी मासे सोडले. तर हे गप्पी मासे डासांची अंडी आणि अळ्या खातात आणि त्याच्यामुळे डास निर्मूलन व्हायला एक चांगला फायदा होतो.
1: मला वाटतं तुम्ही सगळ्या प्रकारच्या उपाययोजनांची सगळी आम्हाला माहिती दिली आहे. खूप छान माहिती आम्हाला या निमित्तानं मिळाली आणि या सगळ्या माहितीच्या आधारे श्रोत्यांना मी असं म्हणू की त्यांनी पण या सगळ्या अभियानामध्ये सहभागी होऊन ही नुसतीच या महिन्यापुरतीच ॲक्टिव्हिटी नसून कायमस्वरूपी अंमलात आणायची ॲक्टिव्हिटी आहे आणि जर सजगता बाळगली तरच आपल्याला हे लक्ष गाठता येईल आणि त्याचा सर्वांनाच उपयोग होईल असं म्हणून आपण या आजच्या गप्पांचा समारोप करूया. आणि या निमित्तानं तुम्ही आज इथे आलात आणि ही आम्हाला उपयुक्त माहिती सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी धन्यवाद देतो.
0: थँक्यू.

0: हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर संतोष यादव यांच्याशी रेडिओ मित्र मोरेश्वर मधुकर जोशी यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते विवेक वानखडे.
1: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
3: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
2: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योगसाधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली

0: प्रत्येक श्वासाला. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
1: कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
1: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.

0: 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करतोय.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी. श्रोते हो नमस्कार, मी शिवराज सणस आपण सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडं दुर्लक्ष होण्याचे प्रकार हे वाढलेले आहेत. जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळं पोटाच्या विकारातही वाढ झालेली आहे. आणि याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी डॉक्टर योगेश पाटोळे आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आम्लपित्तची विविध लक्षणं आपण पाहिली, आम्लपित्त म्हणजे काय आपण पाहिलं, पण होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती काही उपचार आहेत का आणि होमिओपॅथी आम्लपित्ताच्या विकारामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने मदत करू शकते याबद्दल आपण काय सांगू?
2: खूप चांगला प्रश्न विचारला आहात आपण. होमिओपॅथी आज सर्वश्रुत आहे. होमिओपॅथी जे कष्टदायक आजार आहेत किंवा जे आजार कुठेही बरे होत नाहीत ते होमिओपॅथीमध्ये बरे होतात अशी एक प्रकारची आता परंपरा किंवा एक प्रकारची रूढी जनमानसामध्ये तयार होत आहे. आजार हा मुळासकट बरा करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये नक्कीच आहे, पण त्याचे कारण काय? मुळात होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेस आपण रुग्णाचा इतिहास गोळा करत असतो किंवा आजाराची माहिती गोळा करत असतो त्यावेळेस आपण त्याच्या कारणांकडे मुळात लक्ष देत असतो की मुळात हा आजार कुठल्या गोष्टीपासून झाला, हा आजार कसा वाढला आणि आता ह्या आजाराचं स्वरूप काय. जसं गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक गोष्टीला ह्या निसर्गामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ठरवून दिलेलं आहे, त्याच पद्धतीप्रमाणे किंवा त्याच सिद्धांताप्रमाणे होमिओपॅथी आजाराचा विश्लेषण किंवा आजाराचा अभ्यास करत असते. ह्या आजार नेमका कसा सुरू झाला म्हणजे याची कारणं आपण लक्षात घेतो. ही कारणं शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात. बऱ्याचशा रुग्णांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप ताणतणावाला सामोरं जावं लागतं. तो अपेक्षाभंग असेल, जबाबदाऱ्यांचं टेन्शन असेल, परफॉर्मन्सचं टेन्शन असेल, घरातील क्षुल्लक वाद विवाद टेन्शन असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतील, किंवा कुठली गोष्ट आपल्याला जी अपेक्षित आहे ती न घडल्यामुळे मन दुखावलं गेलं असेल, अपमानांना खूप सामोरं जावं लागले असेल, वेगवेगळे मानसिक आघात मनावर होत असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी प्रथम मनावर होतो आणि त्याचं फलद्रूप किंवा त्याचं स्वरूप किंवा त्याचे लक्षण ही आपल्याला शरीर रूपाने आपल्याला दिसून येत असतात. ही जशी मानसिक कारणं झाली त्याच पद्धतीने काही शारीरिक कारणं आहेत. जसं मी सांगितल्याप्रमाणे चुकीचे अन्नपदार्थ खाणं, चुकीच्या विरुद्ध चवीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाणं, याचं अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर फास्ट फूड, जंक फूड. बऱ्याचशा गृहिणींना शिळं अन्न खाण्याची सवय असते. हे शिळं अन्न खाल्ल्यानंतरसुद्धा आमवात होण्याचे चान्सेस खूप आहेत. शिळं अन्न गरम करून खाल्ल्यानंतर ते ताजं होतं आणि ते खाल्लं तर काही त्रास होणार नाही हा खरं तर मुळात गैरसमज आहे. कृपया गृहिणींनी असं न करणं हेच योग्य राहील. जेवणाच्या सवयी चुकीच्या असणं किंवा झोपण्याच्या सवयी चुकीच्या असणं, रात्रभर जागत राहणं, वाचन करणं, टी व्ही पाहणं आणि नंतर बेरात्री झोपणं आणि सकाळी पुन्हा 10 उठणं हे खरं तर निसर्गाच्या विपरीत आहे. ज्यावेळेस आपण निसर्गाचा विचार करत असतो, ज्यावेळेस आपण कारणांचा विचार करत असतो त्यावेळेस आपण पाहिलं की मानसिक कारणं काय आहेत, शारीरिक कारणं काय आहेत. परंतु होमिओपॅथी आजार मुळासकट का बरा करू शकते? कारण होमिओपॅथी आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काम करते. त्या रुग्णाचा प्रकृतीपासून विकृतीपर्यंत किंवा निरोगी असल्यापासून आजारी होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा झाला, हा आजार ह्या व्यक्तीलाच का झाला, ह्या गोष्टींचा खूप सखोल उलगडा किंवा खूप अचूक अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो. आणि होमिओपॅथी खरं जर पाहिलं तर खूप निसर्ग तत्वांवर अवलंबून आहे. जशी ती निसर्ग

तत्वांवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे खूप सुखकारक आहेत. खूप सोप्या पद्धतीने होमिओपॅथीचे औषधं आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने विना दुष्परिणाम कायमस्वरूपी आजार बरा करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे. या आजारांचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही. मग तो आम्ल पित्ताचा त्रास विद्यार्थ्यामध्ये असू देत, गृहिणीमध्ये असू देत, वृद्धांमध्ये असू देत, मध्यम वयामध्ये असू देत, किंवा अगदी लहान मुलाला कुठला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे, उल्लंघन. आज

0: आपला आजार असू देत, ह्या सगळ्या वयोमानामध्ये ह्या आजारांचं आपण समावेश करू शकतो की ही औषधं ह्या सगळ्या वयोगटाला लागू होतात. आणि एक संज्ञा आहे उल्लंघन. आज काय होतं आहे ना की वयोमानानुसार ना आपलं वागणं असतं, ना आपलं राहणं असतं, ना आपला नैसर्गिक व्यवहार असतो. अगदी आपल्याला असंही दिसून येईल की पाचवीतला मुलगा हा दहावीतलं गणित सोडवतो. खरं पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे. हे कितीही चांगलं असलं तरी दिस इज ॲबनॉर्मल. लहान मुलांच्या आज ज्या आवडीनिवडी आहेत, खाण्यापिण्याच्या असतील, राहणीमानाच्या असतील, ह्या बदलत चालल्या आहेत. त्यामुळे होतं काय नाही की जे आजार 40 नंतर किंवा ठराविक वयानंतर दिसून यायचे ते आज खूप लवकर दिसून येत आहेत. उल्लंघन हे वयात तर दिसून येतंच, प्रकृतिमानामध्ये दिसून येतं. जर आपला नैसर्गिक जीवनशैली ही वयानुसार, प्रकृतिमानानुसार, ऋतुमानानुसार किंवा आजारानुसार ही जर नसेल तर आहे तो आजार वाढू शकतो, किंवा आपल्या गुणसूत्रानुसार किंवा आपल्या फॅमिली टेंडन्सीनुसार जे आजार सुप्तावस्थेत असतात ते आजार हळूहळू व्हायला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आम्लपित्त हे सर्वव्यापी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येईल की आम्लपित्ताची ही सुरुवात ही खूप आधी कुठेतरी झालेली असते, परंतु रुग्ण ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस त्याची व्याप्ती ही खूप वाढलेली असते. मग काही रुग्णांना सोरेसिसचा त्रास असेल, काहींना लायकन प्लॅनसचा त्रास असेल, काहींना ॲलर्जीचा त्रास असेल, काहींना डायबिटीसचा त्रास असेल, काहींना पित्ताशयाचे खडे असतील, काहींचं किडनी फेल्युअर झालं असेल, काहींना रक्तदाबाचा त्रास झाला असेल, काहींना संधिवाताचा त्रास झाला असेल, काहींना सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस, लंबर स्पॉन्डिलॉसिस, मानपाट, कंबरदुखीचे प्रॉब्लेम झाले असतील, स्मृतिवंश, लक्षात न राहणं, शुल्लक कारणांवरून चिडचिड करणं, अशा ह्या सगळ्या विपरीत किंवा टोकाची लक्षणं आपल्याला नंतर दिसून येतात. पण काळजी करण्याचं निश्चितच कारण नाही. ही सगळी लक्षणं खूप कष्टदायक जरी दिसत असतील किंवा घाबरवणारे हे आजार जरी असतील तरी घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण आजाराच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर नक्कीच हा आजार मुळासकट बरा करण्याची नैसर्गिक ताकद ही होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: डॉक्टर, आम्लपित्ताचे दुष्परिणाम कोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल?
0: खरं तर आम्लपित्ताचे दुष्परिणाम हे खूप गहन आहेत. जर आपण त्याच्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही किंवा त्याच्यावर तात्पुरते उपचार करत बसलो, ऐकिवातले उपचार करत बसलो किंवा स्वमनाने औषधं घेत बसलो, तर हा आजार मुरलेल्या आजारांमध्ये जातो. म्हणजेच काय की जो आजार खूप साधा आणि सोपा होता तो आपण आपल्या हाताने चुकीच्या औषधांमुळे तो अधिकाधिक कष्टदायक करतो. बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते की कॅटरॅक्ट किंवा डोळ्यांचे आजार होत आहेत, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, किडनी व्यवस्थित काम करत नाही आहे, संधिवाताचे त्रास सुरू झालेले आहेत, क्रिएटिनिन लेवल वाढलेलं आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेलं आहे, अचानक अंगाला सूज येत आहे किंवा शौचालय व्यवस्थित साफ होत नाही आहे. आणि या सगळ्यांचं अगदी टोक जर म्हणायचं झालं ना तर काही लोकांना आतड्यांचे कॅन्सर देखील होऊ शकतात. म्हणजे जे शुल्लक असा आम्लपित्ताचा त्रास आहे तो आपलं शरीरातलं कुठलाही अवयव बाजूला सोडत नाही, मग भले तो हृदय असू देत किंवा श्वसनाचे विकार असू देत, पचन क्रियेमधले पित्ताशय असू देत, आतडे असू देत, गुदद्वाराचं भाग असू देत, सांधे असू देत, आपली मानसिकता असू देत, आपले कान ना घशाचे आजार असू देत, ह्या सगळ्या सिस्टीमवर किंवा ह्या सगळ्या अवयवांवर त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येतो. म्हणूनच जर आम्लपित्त आपण योग्य पद्धतीने समजू शकलो, आम्लपित्ताचा जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास करू शकलो, योग्य होमिओपॅथिक उपचार जर आपण त्याला जोडीला देऊ शकलो, तर आपण आम्लपित्त आहे ह्या स्थितीमध्ये कायमस्वरूपी भरू शकतो, नव्हे त्याचे दुष्परिणामसुद्धा आपण टाळू शकतो. त्यामुळे होमिओपॅथी उपचार घेताना आपण हा विचार करा किंवा उपचार घेण्यापूर्वी आपण हा विचार करा की मला कुठलाही दुष्परिणामांपर्यंत जाण्याचं नाही आहे. जो आजार आत्ता शुल्लक आहे किंवा जो आजार आत्ता सुरुवातीलाच आहे याला मला इथेच थांबवायचं आहे आणि इथे थांबवून याला समूळ नष्ट करायचं आहे, आणि ते म्हणजे होमिओपॅथीच्या माध्यमातून.
3: आम्लपित्ताचा आजार हा जरी साधा वाटत असला तरी संपूर्ण शरीरावरती त्याचे मोठे दुष्परिणाम होतात असं डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना आम्लपित्त विकार आणि होमिओपॅथीबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल
2: तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या.
1: आमचा संपर्क क्रमांक आहे

0: 750-686-29-29 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी।
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।
3: शर्विल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट गीतांचा। कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकण्यापूर्वी जाहिरात विश्रांती।
4: बदला बदला सवय बदला।
5: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
4: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा।
6: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
7: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला। उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
6: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची

श्रेया घोषाल यांनी गायलेलं संजय पाटील यांची रचना असलेलं गीत आपण ऐकलं. जोगवा या चित्रपटासाठी संगीत होतं अजय अतुल यांचं.

झेंडा या चित्रपटासाठी ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. रचना अरविंद जगताप यांची, संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: रोहित राऊत आणि शिक्षा जैन यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती मंगेश कंगणे यांची, संगीत पंकज पडघम यांचं, चित्रपट दुनियादारी. या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, NCERT यांचा ग्राहक यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करतोय काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योगसाधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पूर्वा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, मंगेश पाडगावकरांच्या या ओळी. ते म्हणतात, आठवतं ना तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगत वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.

वक्त या चित्रपटातलं साहिर यांचं गीत आपण ऐकलं. रवी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. श्रोते हो, प्रेमात असलेल्या जोडीची काय गोष्ट सांगावी. त्यांना कसलंच भय, भीती आणि बंधन नसतं. असते ती फक्त एकमेकांची ओढ आणि सहवासासाठीची आतुरता.

साहिर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट दाग आणि स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं मी गीत ऐकवणार आहे, त्यामध्ये स्वर आहे लता मंगेशकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचा.

दुसरा आदमी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांनी. मजरूह यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी. श्रोते हो, पाडगावकर एका कवितेमध्ये असं म्हणतात की शाळा कॉलेजात असंच घडतं, एकमेकांना बघितलं की मन प्रेमात पडतं, अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचंच रूप दिसतं, जागेपणीही मग प्रेमाचं स्वप्न पडतं. ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतंच घडतं, करिअरचं सत्यानाश आणि आयुष्याचं वाटोळं होतं. साहजिकच मग आई वडिलांच्या इच्छांवर पाणी पडतं, कारण प्रेम करणं सोपं नसतं.

साहिर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती खय्याम यांनी. त्रिशूल या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर, किशोर कुमार आणि यशोदास यांनी.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती जावेद अख्तर यांची. संगीत शिवहरी यांचं, चित्रपट सिलसिला. खरंच श्रोते हो, काय असतं प्रेम म्हणजे? तर तुला हसताना पाहून मला आनंद होणं, तू उदास असताना मन व्यथित होणं, तुझी प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं, अगदी लहान सहान गोष्टींवरून तुझी आठवण काढणं, मनातले सगळे विचार फक्त तुला सांगणं, तू बोलत असताना तुझा भावपूर्ण चेहरा बघत राहणं, कारण नसताना तुझ्याशी भांडणं, आणि तू रागावलीस की अगं हक्काच्या माणसाशीच भांडतो ना आपण अशी समजूत घालणं, तुला आवडेल ते करण्याची तयारी असणं, स्वतः इतकाच तुझ्यावर विश्वास असणं, तू नेहमी खुश असावीस हेच एक स्वप्न असणं, तुझ्या इतकंच या स्वप्नाला जपणं. खरंच यालाच तर प्रेम म्हणत नसतील ना.

हम चुप है के दिल सुन रहे हैं धड़कनों को, आहटों को। लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत होतं शहर यार यांचं, संगीत शिवहरी यांचं, चित्रपट फासले।

विजय या चित्रपटातलं निदा फाजली यांचं गीत आपण ऐकलं, संगीत शिवहरी यांचं, स्वर होता लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. सिलसिलाप्रमाणेच प्रेमाचा त्रिकोण असलेली कथा चांदनी चित्रपटाची. ऐकूया चांदनी चित्रपटातलं पावसात चिंब भिजलेलं गीत.

राकेश वाडकर आणि अनुपमा यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत शिवहरी यांचं, चित्रपट चांदनी. श्रोते हो, कवी सुरेश भट एका गीत कवितेमध्ये असं म्हणतात की मित्र कोण शत्रू कोण गणित साधं कळलं नाही, नाही भेटला कोण असा ज्याने मला छळलं नाही. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही, ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही, सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही, आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही, मी कुणाला कळलोच नाही. श्रोते हो, मिलन आणि विरह हा तर प्रेमाचा अविभाज्य भाग, पण प्रेम मिळालंच नाही तर? अशा अनेक चित्रपट कथा आहेत की ज्यामध्ये प्रेम अधुरच राहतं. आजच्या कार्यक्रमाचा शेवट अशाच एका गीतानं करते आहे.

निशब्द श्रोते हो, खरंच या गाण्यानंतर काही बोलावं असंच वाटत नाही. लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगलस्वरातली ही रचना होती साहिरी यांची. खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना कभी कभी या चित्रपटातली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. 94035 73 485 या आमच्या नंबरवर साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा आम्हाला पत्र लिहा. आकाशवाणी रत्नागिरी, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, पिनकोड 415 612. तेव्हा नक्की मेसेज करा किंवा पत्र लिहा, आम्ही वाट बघतो आहे. आजच्या कार्यक्रमातून पूर्वाला द्या निरोप. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, या प्रातकालीन सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खलगावकर आता आपला निरोप घेते. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांकरता विशेष कार्यक्रम. तेव्हा जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो. जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे CA मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: सर्वप्रथम तर गृहकर्ज

0: हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो, पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
1: बरं,
0: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्जात जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं
1: बरं
0: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1: बरोबर, गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
0: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
1: बरं,
0: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे

0: नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
1: बरं,
0: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
1: बरं,
0: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
1: बरं,
0: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
1: गृहकर्जाचे हे प्रकार झाले, पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचे नसतात त्यांना.
0: बरोबर,
1: अशा वेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
0: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
1: बरं,
0: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
1: हो,
0: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं, पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंट मध्ये टाकायची असते.
1: हो,
0: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का. रॅदर देन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं,
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं,
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे. आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट, तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं,
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात. तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि
0: बरोबर
1: सांगितलेले मुद्दे आहेत
0: त्याचाही
1: पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं

0: कर्ज घेण्यासाठी हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इव्हन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोवरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा, तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक EMI भरताय, दोन नाही भरताय, परत एक भरता आहे, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्यानी सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार, तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे, तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं EMI ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं, त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं EMI रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉइंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याजदरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारही गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो त्या NBFC किंवा HFC म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्ह मध्ये किंवा NBFC जो आपण प्रकार म्हटला तिसरा, त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
1: पुढे जाणे
0: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे

0: हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो
1: बर
0: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृह कर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात. तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात, पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृह कर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास करणं गरजेचं ठरेल का?
0: व्याजदराचा बेसिक अभ्यास करणं गरजेचं राहू शकतं. ऍक्च्युली व्याजदर आपल्याकडे दोन प्रकारचे असतात, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट आणि एक फ्लोटिंग असं आपण म्हणतो. तर आताच्या काळानुसार फिक्स्ड इंटरेस्ट रेट तर मॅक्झिमम ठिकाणी बंदच झालेला आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे हा प्रकार असा असतो की आरबीआय एक रेपो रेट डिसाईड करते. तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर अरे आज रेपो रेट वाढला, आज रेपो रेट कमी झाला, तर हा रेपो रेट या व्याजदराशी लिंक्ड असतो. जसं फॉर एक्झाम्पल रेपो रेट वाढला तर आपलं लोनचा पण व्याजदर वाढतो आणि डिपॉझिटचा पण व्याजदर वाढतो. किंवा रेपो रेट कमी झाला तर लोनचा व्याजदर कमी होतो. हा फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टची गोष्ट आहे व्याजदराची. फिक्स्ड मध्ये असं असतं की 20 वर्षासाठी मी गृहकर्ज घेतलं आहे समजा 7%, 20 वर्ष पूर्ण तो 7% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाहीच चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये. तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. तर रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचा अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50 खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला.
1: हो,
0: अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर,
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा

0: करू शकतो आहे,
1: आपली बचतही व्यवस्थित पद्धतीने होते आहे का,
0: एक सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तू रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर. गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं, तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत, म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे,
1: हो,
0: पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी.
1: हो.
0: तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले,
0: बरोबर,
1: एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो, तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
0: हो हो, 100% घेऊ शकतो, पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं, ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात, आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेइंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी इथे?
0: इथे बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते, तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसनी, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्स मध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्स मध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे, सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्स मध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात, एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.
0: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दल मध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे, हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं, त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीम मध्ये.
1: बरं.
0: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीम मध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं, म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं, असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
0: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल आहे. मानसिकता, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे.
0: बरोबर.
1: महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
0: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का, काय सांग?

0: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊस साठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ पण ते होतच नाही आहे, 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले. तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीम मधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का.
1: बरं,
0: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का. या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बोरोवरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
0: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएट करण्याची कपॅसिटी, जो व्याजदर असतो बँकांकडे. मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाही आहे, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते आहे, दुसरी किती चार्ज करते आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, तेवढं सजग त्या व्यक्तीने राहणं
0: गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडस वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसिक जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्कीच.
1: तो एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल,
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसीताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहे. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायचे नाही, पण आता यंगस्टर, स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत, ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात.
0: अगदी.
1: दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे, हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील, म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात, त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एज मध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना तर टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ, म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे, तर असे पण पेशंट जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही असे ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये

0: ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जी असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तर असे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
1: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
0: हो नक्कीच, तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणतः 1 लाख केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
1: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
0: त्याची कारणं जर आपण बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो, नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे मुलींमध्ये. पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो, तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो, तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील ह्या सगळ्या कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य, सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12

0: ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. विटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हायटामिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना तीन प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इफ्लुवियम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो, किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल, किंवा काही औषधं घेतले असतील, तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो ॲलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण ॲलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा ॲलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो. तो शरीरामध्ये निर्माण झालेला ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा ॲलोपेशिया, म्हणजे हे तीन प्रकारचे ॲलोपेशिया आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात, यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाइज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन्स देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशनवाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती यूज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोजोम्सवाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो, नक्कीच असं आहे. कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल, तर त्या कोंड्याचं रूपांतर फंगल इन्फेक्शन मध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता, जो शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवीत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो, आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमध्ये

0: म्हणून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरायची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसां त्यांच्या ज्या केसांच्या समस्या आहे जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक. तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो, असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सीरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई आजकाल सलून मध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात, म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलून मध्ये जायला लागले, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे. आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सकाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडी फार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमचे केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच. श्रद्धा, एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाही तर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या

0: सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना, कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
1: हो ना, सगळ्या
0: याबद्दल काय सांगा.
1: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
0: अगदी
1: ना, 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला
0: दिसायला पाहिजे.
1: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आपल्या केसांवर होतात. केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा,
0: करायला पाहिजे.
1: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता, नॅचरल मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत,
0: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
1: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचा असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील शिरतो, त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं. आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा, कारण त्याचे साईड इफेक्ट इतके असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
0: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या
1: चेहऱ्यावर पण येतात, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार. 5-6 झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
0: अगदी खरं आहे. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाण खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगाल?
1: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 25-26 टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशन मध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सीरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात PRP आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
0: अगदी.
1: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
0: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
1: नक्कीच तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही. पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. त्याच्यामध्ये व्यवस्थित OT ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केस प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
0: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील.
1: हो,
0: प्रतिसाद
1: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
0: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू ह्या अतिप्रमाणात
0: रस लावणे
1: अतिप्रमाणात नको व्हायला, कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
0: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे.

0: असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी.
1: हा,
0: ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं, आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडनं जाणून घेतली. शिवाय आत्ताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स, ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकता आहात. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकता आहात. आता

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीत बाहेर कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. आजच्या भोगवादी आणि चंगळवादी जगात प्रत्येक समुदायाला आध्यात्मिक उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. त्या आज मध्य प्रदेशात बेतूल इथं आध्यात्मिक जागृतीद्वारे समाजाचं सक्षमीकरण या विषयावरच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. सध्याच्या युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक आहे. विकसित भारतासाठी प्रत्येक समुदायाची उन्नती गरजेची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
2: 2047 विकसित भारत बनाने के लिए हम सोचे हैं. पूर्वतन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते थे, ये देश एक जमीन का टुकड़ा नहीं है जीता जागता.

0: राष्ट्र पुरुष है। राष्ट्र पुरुष का प्रत्येक अंग हिमालय से लेकर के कन्याकुमारी तक अक्षत होना चाहिए, क्षति नहीं होना चाहिए। ऐसे ही ये भारत में रहने वाले जनता, कोई भी समाज पीछे ना रह जाए।
1: मध्य प्रदेशातल्या आपल्या दौऱ्यात त्या उद्या आंतरराष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत। तसंच येत्या रविवारी जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील। त्या राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। त्यानंतर नवी दिल्लीला परतण्यापूर्वी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील। फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या विविध उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी सेंट गुबिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोड बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील। हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल। त्याचप्रमाणे अर्ल स्टॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील। रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल। तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉन मेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले। यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील। ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे। झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली। तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं। पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती। जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते। उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे। बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे। या सहा

ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप केमध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप केमध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप एमध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिलीविरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या

0: सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 mm पाऊस झाला. जिल्ह्यात सध्यास्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे, त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणन रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटना

0: यांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपूर इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया ऋषिकेश कामेरकर यांना.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: झुलवा ही कादंबरी आहे. या कादंबरीतील येलू ही मुख्य व्यक्तिरेखा जोगतीन यल्लम्मा देवीला मुखवटा डोक्यावर घेऊन गावभर जोगवा मागणं आणि त्यातून उदरनिर्वाह भागवणं हा तिचा दिनक्रम. यल्लम्मा देवीवर नितांत श्रद्धा असलेली, आयुष्यात तिलाच वाहिलेली, तीच आपलं भलं करील हा हिशोब विश्वास. येलूला जगन नावाची मुलगी. जगनने आपल्यासारखंच कुणाशी झुलवा लावून जगू नये तर चांगल्या घरी लग्न लावून तिने संसार करावा यासाठी तिची धडपड. परंतु जोगतिनीची मुलगी म्हणून तिला कुठेही तिच्या मनासारखं करता येत नाही. तेव्हा शेवटी नाईलाजाने ती जगनला यल्लम्माची आपल्यासारखंच जोगतिनीसारखं आयुष्य जगावं असं सुचवते. जगन ही शाळा शिकू पाहते. गावातल्या तालेवारांसारखं आपणही कुणाशी लग्न लावून संसार करावा आणि आईने स्वीकारलेल्या मार्गापासून दूर राहावं या विचाराची त्यासाठी तिची धडपड. मात्र तिला यश येत नाही. शेवटी जगनला आईचाच मार्ग स्वीकारावा लागतो. जगन देवावर विश्वास ठेवत नाही ना यल्लम्मा देवीवर. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही तसंच तो चांगलंही करत नाही अशी तिची श्रद्धा. या श्रद्धेला कारण वाट्याला आलेला नशिबाचा भोग देवी दूर करत नाही म्हणून. शेवटी जगन एका मुलीची आई होते आणि घर सोडून निघते. येलू जगनचा पाठलाग करते आणि शेवटी पुराच्या वाहत्या नदीमध्ये देवीसह वाहून जाते. जयंत जगनला स्वप्न दाखवतो तिच्याशी लग्न मात्र करीत नाही. कृष्णा तरुण आणि तालेवार बापाचा तालेवार घराण्यातला मुलगा जगनला नादी लावू पाहतो. जगन त्याला झुलवा लावण्याचा आग्रह करते. तो नकार देतो. जगन त्याला यल्लम्माची देवीची भीती घालते. योगायोग असा की कृष्ण आजारी पडतो. दुसरी जोगतीन रेणुका अंगात येऊन कृष्णाला सांगते की ही सगळी करणी जगन आणि तिची आई येलू यांची आहे. यावर कृष्णाचा विश्वास बसतो. मुलगा मरणाच्या दाराशी आहे पाहून त्याचा बाप संतापतो. परंतु जगन हे सगळं खोटं आहे, तू फक्त माझ्याशी झुलवा लाव इतकाच आग्रह धरते. चार समजुतीच्या गोष्टी सांगते. त्यातूनच कृष्णा आणि त्याचा बाप राजी होतात आणि कृष्णाचा जगनशी झुलवा लावला जातो. परसू हा आणखी एक इथला व्यक्तिरेखेचा भाग. हा येलूचा गुरु. तो सांगेल त्याप्रमाणेच येलूने वागावे अशी त्याची अपेक्षा. त्याप्रमाणे ती वागते देखील. परंतु जगन कधी कधी त्याची ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या या अपेक्षांना त्यामुळे तडा जातो. परसू हा तृतीय पुरुषी असून तो येलूच्या आधाराने जगत असतो. जोगतिनीच्या वाट्याला जे आयुष्य येतं ते त्यांना उद्ध्वस्त करणारे असते. या उद्ध्वस्तेचा हा आलेख आहे. या जोगतिनीचा श्रद्धेचा विषय झुलवा लावण्याचा संस्कार, गाववाडा, गावातील प्रतिष्ठा आणि संधी साधूपणा या सगळ्यांचा यात समावेश आहे. इतरही काही व्यक्तिरेखा आहेत. त्यात अपेक्षा ठेवतात की जगनने तमाशात येऊन वेगळं आयुष्य जगावं. परंतु याच आयुष्यात असलेल्यांची काय वाता झालेली आहे ती दाखवणारी पात्रे जशी रेणुका दारशी यात आहेत. आई मुलगी या दोघींच्या आलेल्या आयुष्याला चढ उतराचे ताणतणाव, यल्लम्मा देवीवरची श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा संघर्ष या कादंबरीत आहे. भाषा ग्रामीण, वातावरण ग्रामीण, त्याला अनुसरून असणारी भाषा यात आहे. अनेक लहान मोठी पात्रे आणि प्रसंग आहेत जे कथानकाला अनुसरून पुढे घेऊन जाण्यास मदत करतात. जोगतिनीच्या आयुष्यात जे काही परवडीचे असू शकते त्याचा आलेख होय. लेखक बंडू तुपे यांची ही कादंबरी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. त्याचं कारण या कादंबरीच्या विषयाचं वेगळेपण, त्याच्या मांडणीचं वेगळेपण, तिच्यात असलेलं

0: प्रवाही पण आणि त्याला अनुसरून लेखकाने निर्माण केलेलं दृश्यमय वातावरण होय.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला उत्तम बंडू तुपे यांच्या झुलवा या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कृषीवाणीत ऐकूया ट्रायकोडर्माचा शेतामध्ये वापर याविषयीची माहिती. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी आहे. बुरशीच्या हजारो प्रजाती निसर्गात आहेत. त्यापैकी ट्रायकोडर्मा एक शेतीला उपयुक्त अशी बुरशी आहे. ट्रायकोडर्मा हर्जियानम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हॅमॅटम, ट्रायकोडर्मा कोनिंगी, ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम अशा मुख्य प्रजाती उपलब्ध आहेत आणि या प्रजाती शेतीसाठी उपयुक्त आहेत. या ट्रायकोडर्माचे अनेक फायदे आहेत. मुख्य फायदा विविध पिकांवरील बुरशीजन्य रोगांचं, विशेषतः जमिनीतून प्रसार पावणाऱ्या रोगांचं जैविक पद्धतीने उत्तम नियंत्रण करता येतं. सेंद्रिय शेती ट्रायकोडर्मा विना करणं जवळपास अशक्य आहे. त्याचप्रमाणे हवेतून पानांवर येणाऱ्या विविध रोगांच्या नियंत्रणासाठीही त्याचा वापर करता येतो. पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा, विशेषतः स्फुरद आणि पालाश यांची नैसर्गिक संयुग विभक्त करून ही अन्नद्रव्य शोषणासाठी उपलब्ध करून देणं हा आहे. याचा फायदा म्हणजे पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा, शिवाय त्यामुळे पिकांची निकोप वाढही होते. याखेरीज पिकांचे अवशेष कमी कालावधीत कुजवून जैव अवशेषांचे उत्तम सेंद्रिय खत निर्मितीमध्ये ट्रायकोडर्माचा वापर होतो. त्याचप्रमाणे ट्रायकोडर्मा मुळांच्या सान्निध्यात वाढत असताना ऑक्झिनसारखी वृद्धी संप्रेरकं निर्माण होतात, त्यामुळे पिकाची वाढ जोमात होते. ट्रायकोडर्माच्या वापरामुळे सर्व पिकांचे जमिनीतून उद्भवणारे बुरशीजन्य रोग जसं मूळ कोज, खोडकोज, मर, रोपवाटिकेतील रोपं उपजत कोलमडणं या सर्व रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या अनेक प्रजातींवर नियंत्रण मिळवता येतं. याशिवाय पानांवर उद्भवणारे बुरशीजन्य ठिपके, करपारोग, तांबेरा, केवडा या रोगांची प्राथमिक लक्षणं दिसताच ट्रायकोडर्माची फवारणीसुद्धा या रोगांचं प्रमाण आणि प्रसार आटोक्यात आणते. आपल्या कोकणाचा विचार केला तर कोकणचं हवामान, विशेषतः तापमान आणि जास्त असलेली आर्द्रता ट्रायकोडर्मासाठी पोषक आहे. त्यामुळे कोकणात वर्षभर केव्हाही ट्रायकोडर्माचा वापर करणं शक्य आहे. विविध प्रकारे ट्रायकोडर्मा पिकाच्या संपर्कात आणता येतो. साधा उपाय म्हणजे बीजप्रक्रिया. ट्रायकोडर्माची भुकटी बियाण्याच्या आकारमानानुसार 5 ते 10 ग्रॅम बियाण्याला चोळून किंवा लेप देऊन पेरणी केल्यामुळे बियाण्याची उगवण उत्तम होऊन रोपं जोमदार होतात. आंबा, काजू, बागायती पिकं, मसाला पिकं या बहुवर्षायू झाडांना सेंद्रिय खतासोबत, विशेष करून शेणखत, निंबोळी पेंड, गांडूळ खत याबरोबर मिश्रण करून द्यावं. 1 किलो सेंद्रिय खतामध्ये 10 ते 12 ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात मिश्रण करून द्यावं. सेंद्रिय खताबरोबर ट्रायकोडर्मा देणं शक्य नसेल तर ट्रायकोडर्माचं 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम या प्रमाणात द्रावण तयार करून ते मुळांभोवती ओतावं. याच्या वापराच्या वेळी ट्रायकोडर्मा 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीत उत्पादित केलेला असावा. ट्रायकोडर्मा वापरताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. सेंद्रिय खतांबरोबर ट्रायकोडर्माचा वापर अधिक परिणामकारक असल्यामुळे जमिनीतून देताना सेंद्रिय खतांचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा स्थानिक नैसर्गिक अधिवासातून विलग केलेला असावा, जेणेकरून स्थानिक वातावरणात तो लगेच सुस्थापित होऊन कार्यरत होतो. अशा प्रकारे ट्रायकोडर्मा या जैवनियंत्रकाचा वापर आपल्या शेतामध्ये करणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात ट्रायकोडर्माचा शेतामध्ये वापर याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: मार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची

पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्ती

0: स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असं म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे, त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर, असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर, गल्ल्यांवर

दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: तीन वाजता आहेत दुपारचे. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मतदान

ठिक्क्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रोजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रोजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एस्ट्रोजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रोजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मेंज यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील.
झारखंडमधली पहिली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती.

ती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषका

0: 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 5 वाजतायत। आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करत आहोत। दुसऱ्या प्रसारण सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आधी जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं। विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाक्रेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे। पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे। IIT दिल्ली 118व्या तर IIT मुंबई 134व्या क्रमांकावर आहे। IIT मद्रास 117व्या क्रमांकावर आहे। EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे। यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे। याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे। दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाला पुण्यात अटक करण्यात आली। त्याच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाखांची रोकड जप्त केली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 254 अंकांची वाढ झाली आणि तो 77,405 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 82 अंकांची वाढ नोंदवत 24,168 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 5:02:30 झाली आहेत। आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत संध्या। सुरुवातीला ऐकूया हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातलं समीर यांचं गीत।

0: उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पॉवर के

0: मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील, तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता।
3: श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया ऐतराज या चित्रपटातलं गीत। हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलेलं हे गीत गायलंय उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी। गीतरचना आहे समीर यांची।

ऐतराज या चित्रपटातलं गीत हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलेलं हे गीत गायलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. गीतरचना आहे समीर यांची.

0: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोतेहो, सोनू निगम यांनी गायलेलं हे होतं क्या यही प्यार है या चित्रपटातलं गीत. जलीस राशिद यांची ही गीतरचना होती. संगीत दिलं होतं साजिद वाजिद यांनी.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
4: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
3: बरं.
4: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
3: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
5: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु

यानंतर 5:30 वाजता युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. आधी 5:30 युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे होतं समीर यांचं गीत दिल है तुम्हारा. या चित्रपटातलं संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदेयाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात Frederick G. Hopkins प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी Cytochrome C या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात Vitamin A, Vitamin C आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या.
2: मग चला घेऊया वेद.
3: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल

0: आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्त्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रोसोबत स्पेस कॉर्पोरेशनसाठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळण्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्समध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप

0: खूब स्वागत।
1: खूब खूब धन्यवाद।
0: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली।
1: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातन झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला। आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी पण खेळून पाहिलं। त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मल्लखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं। तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला। तिथून शाळेपासून मुळतः या खेळाची सुरुवात झाली।
0: तर तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
1: उत्सुकता होती आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते, कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच आणि तीच खरी मजा पण असते की मल्लखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो। म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता, तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो।
0: या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
1: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होता पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मल्लखांब खेळला जायचा आणि नागपुरातल्या एक सेंटर पॉइंट शाळेत मल्लखांब खेळला।
0: कुठल्या सालची गोष्ट ही?
1: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे।
0: ओके।
1: 2009-10 दरम्यान। तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं, म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं। क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मल्लखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे। तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं, पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो, काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो, त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मल्लखांब खेळायचं म्हणजे मल्लखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मल्लखांब करायचे, हा तुम्हाला 40 मिनिट त्या मल्लखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात, म्हणून 15-20 मिनिट मल्लखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं। त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे, तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं। जेव्हा जेव्हा थोडंसं एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाही आहे जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे, तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिली ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं हे शक्यच नाही, हे अमानवी आहे, पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे। माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मल्लखांब शिकवायचंय मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत, तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार षटकार हे विकेट या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एका क्षणात आनंद मिळतो, तसं मल्लखांब मध्ये नाहीये। मल्लखांब मध्ये एक एलिमेंट शिकायचं तर 2 महिन्यांची प्रोसेस आहे।

0: दोन महिने त्या प्रोसेसमध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो दोन महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेल मध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबईला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगलं मलखांब कुठे शिकवलं जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत, तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो काय असतो याची प्रोसेस काय असते. आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबर करणारा, एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते, म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथ साठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंट साठी कोणती करायची, त्या एलिमेंट साठी कोणती करायची आणि त्या एलिमेंट साठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे तुम्ही शोल्डर्सचे एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये, तुमच्या ग्लूट्समध्ये, तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्मअप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जांगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा, तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच, तू आता म्हणालास, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं, तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचंय कधी सोडायचंय हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले, आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्मअप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो, तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा,
0: आणि एकाग्रता सुद्धा म्हणजे याच्यात असं आहे. मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसतो.

0: आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो, कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असं असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं, तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते. जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत, आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं. लहान मुलं तितके फारसे बोलत नाही तर त्यांचं चालून जातं, पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले तयार झाले की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत, आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचं आहे. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ, आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणून हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटस आहेत, आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्यात तीनही ऍपरेटस आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत, तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात, फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये, म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपले जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचं आहे किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काय टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईनी चांगल्या पद्धतीने केलं की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव, खेळ टिकव कसा, त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल, कोचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युगवाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युगवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: victory over Poland's Natalia Kuczewska in the women's 51 kg round of 16 bout. Four Indian boxers will be in quarter-final action tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: अकराशे त्रेचाळीस किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीत बहार. आज यामध्ये ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शांता शेळके यांची गीतरचना पवना काठचा धोंडी या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यांची गीतरचना पवना काठचा धोंडी या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, माजी सैनिक संपर्क आणि समस्या निवारण महामेळाव्याविषयीचं एक निवेदन आता ऐकूया. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप तसंच इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान आयोजित करण्यात आलं आहे. हे अभियान रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाटीदार भवन चिपळूण इथं आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मेडिकल कॅम्प आणि डेंटल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी चहा, नाश्ता तसंच दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक

कल्याणकारी योजना याबाबतची माहिती, तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबित्यांच्या वैयक्तिक पेन्शन आणि कागदपत्रांसंबंधित अडचणी प्रलंबित समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक आणि संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपल्या समस्या आणि अडचणी मांडून त्यांचं निराकरण करून घ्यावं अशी विनंती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांनी केली आहे. श्रोतेहो, हा कार्यक्रम आहे पाटीदार भवन चिपळूण जिल्हा रत्नागिरी मुंबई गोवा महामार्ग इथं रविवारी 21 जून रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं जिव्हाळा या चित्रपटातलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:20 झाली आहेत. आता संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: एम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक कृष्ण प्रसादोपाध्याय. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी पेरिस नगरे प्रमुखैः फ्रांसदेशीयैः वाणिज्यनेतृभिः सह अनेकानि उच्च

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. लेखन अमोल पालये यांचं आणि यात सहभागी आहेत मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. रात्री 7:15 सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. रात्री 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकाल पंडित रविशंकर यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया मल्हार. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याचे म्हणजेच शुक्रवार 19 जून 2026 कार्यक्रम. उद्या आमच्या प्रातःकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल योगासनं नियम आणि काळजी याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयीची जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी. 7:20 सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो उद्या 8:40 पर्यटनावर आधारित कोकण दर्शन हा कार्यक्रम. लेखन सोनाली सावंत यांचं, निर्मिती सहाय्य आणि निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. उद्या 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल ज्ञानभाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा याविषयी डॉक्टर कल्पना आठले यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण आनंद घ्याल गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. उद्या या कार्यक्रमात आपण ऐकाल महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योग शिक्षिका सुशीला बन्सवाल यांची लीना पांडे यांनी घेतलेली मुलाखत. आजची रेसिपी या सदरात पनीर भुर्जी रोल आणि त्यानंतर आठवणीतलं गाव याविषयी हळदा गावची माहिती. लेखन आणि निवेदन मैथिली भोकरे यांचं. 1:05 गीतबहार. 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. श्रोतेहो उद्या 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन इथं होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. वेळ उद्या 5:10.

0: 5 वाजून 2 मिनिटांनी आपण ऐकाल गीतसंध्या, 6 वाजून 10 मिनिटांनी गीतबहार, 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6 वाजून 35 मिनिटांनी लोकसंगीत, 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडक कमाले यांची मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 वाजता पॉप म्युझिक, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता करंट अफेअर्स आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 10 वाजता रजनीगंधा, तर 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी गिरिजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी आपण ऐकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण ऐकली. आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं उत्तम आरोग्यासाठी योग याविषयी डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करत आहोत.
6: श्रोते हो नमस्कार. दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या वर्षीच्या योग दिनाचं घोषवाक्य आहे हेल्दी एजिंग, म्हणजेच आरोग्यदायी वार्धक्य. योगा हा सर्वच वयोगटांसाठी फायद्याचा आहे. उत्तम आरोग्यासाठी योगा कशाप्रकारे उपयोगी आहे याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांना. नमस्कार सर.
7: नमस्कार सर.
6: आज योग हा जागतिक पातळीवर पोहोचलेला आहे. योगाचं जागतिक महत्त्व नेमकं काय आहे याविषयी आपण काय सांगाल?
7: तसा योग हा पुरातन काळापासून, इसवीसन पूर्वीपासून अस्तित्वामध्ये आहे, परंतु त्यात योगाला एवढी प्रसिद्धी मिळालेली नव्हती. आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी ठरवलेलं होतं. तर हे 2014 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला आणि संयुक्त राष्ट्राच्या महासभेत समाविष्ट असलेल्या 193 देशापैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन 2014 या 21 जून या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली आणि 21 जून 2015 पहिला जागतिक योग दिवस आपण साजरा करत आहोत. तसंच ऑलरेडी बाहेर देशामध्ये देखील योगाचा प्रसार प्रसार भरपूर आहे. आपल्या स्वास्थ्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रातील लोक जे आहेत ते जागरूक आहेत, ते योगाभ्यास नित्यनियमाने करतात. म्हणजे
6: योग चित्त वृत्ती निरोधा असं म्हटलं जातं, याविषयी श्रोत्यांना काय सांगाल?
7: योगस चित्तवृत्ती निरोधा हा पातंजल योग दर्शनातील पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक आहे. योगाची ही व्याख्या सांगितलेली आहे. योगस चित्तवृत्ती निरोधा म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं, मनावर नियंत्रण मिळवणं, त्याला योग असं म्हणतात. तर हे आपण जे मन जे आहे ते कधीही स्थिर राहत नाही, अत्यंत चंचल असं मन आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहेत चित्तवृत्ती ज्या आहेत त्यामध्ये वृत्तय हा पंचया त्या क्लिष्ट हा 5 प्रकारचे ज्या चित्तवृत्ती आहेत त्यामध्ये काही त्रास देणारे आहेत आणि

0: काय क्लेश रहित म्हणजे त्रास न देणारा जो आहेत, त्रास देणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्यापासून आपण मुक्त होणं किंवा वेगळं होणं ते योगाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सगळ्यांनाच सुख पाहिजे आहे, सुख नको असं कोणी नाही, दुःख कोणालाही नको आहे. आणि दुःखमुक्तीचा कायमस्वरूपी मार्ग जो आहे तो योग आहे. म्हणजे तर हे चित्तवृत्ती जे आहे ते अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ह्या प्रकारचे 5 प्रकारचे क्लेश आहेत जे मनुष्याला त्रास देतात. अविद्या, अस्मिता, राग म्हणजे आसक्ती, द्वेष आणि अभिनिवेश आहेत. तर हे त्याचप्रमाणे चित्तवृत्ती ज्या आहेत त्या 5 प्रकारच्या चित्तवृत्ती आहेत. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. त्यामध्ये प्रमाणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, आगम असे 3 प्रमाण आहेत. नंतर विपर्यवृत्तीमध्ये म्हणजे मिथ्याज्ञान. आपल्याला समजा आपण रात्री चालू वाटेत दोरीत दिसली तर आपल्याला साप आहे असं वाटते, तर हे विपर्यवृत्ती आहे. विकल्पवृत्तीमध्ये ज्या वस्तूचे शब्दाद्वारे ज्ञान होते ती वस्तूचे अस्तित्व नसते त्याला विकल्पवृत्ती असं म्हणतात. निद्रा म्हणजे ज्या अवस्थेमध्ये कोणत्याही वस्तूचे भान नसते त्याला निद्रा असे म्हणतात. निद्रा अवस्थेमध्ये मनाचे कार्य सुरू असते परंतु त्यामध्ये आपल्याला विषयांचे ज्ञान होत नाही. अशाच प्रकारे 5वी वृत्ती जी आहे ते स्मृती आहे. स्मृतीमध्ये जसं आपण पूर्वीच्या अनुभवावरून विषयाचे जसे तसं ज्ञान होणं त्याला स्मृती असं म्हणतात. म्हणजे एखाद्या आपण आंबा बघितलेला आहे, आंबा म्हणल्यानंतर आपल्याला आंबा कसा आहे त्याची आठवण होते. तर अशा प्रकारचे जे 5 जे आहेत त्या चित्तवृत्ती सांगितलेल्या आहेत. ह्या 5 चित्तवृत्तीवर जे आहेत नियंत्रण मिळवण्यासाठी योग आहे.
1: सर, योग आणि व्यायाम यांच्यामध्ये काय फरक आहे?
0: योग आणि व्यायामामध्ये तसा बराच फरक आहे. आता योग जो आहे तो शरीर आणि मन दोघांचा विचार योगात केलेला आहे. शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य योगामध्ये अपेक्षित आहे. तसे व्यायामामध्ये फक्त फिजिकल फिटनेस, शारीरिक स्वास्थ्य यावर भर दिलेला आहे. दुसरा फरक जो आहे तो योगासाठी आपल्याला कुठल्याही साहित्याची गरज लागत नाही, खर्च लागत नाही. व्यायामासाठी साहित्य लागते, खर्च लागतो. आता योगाभ्यास करत असताना योगाची व्याख्या सांगितलेल्या चित्तवृत्ती निरोधा तर त्या व्याख्येप्रमाणे आपल्याला जे आहे योगाच्या व्याख्येपेक्षा आसनाची व्याख्या सांगितलेली आहे. स्थिरम सुखम आसनम. स्थिर सुख ज्यामध्ये स्थिरता सुखकारकता मिळते त्याला आपण आसन असं म्हणतो. योगिक आपण व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला स्थिरता सुखकारकता मिळते. म्हणजे आपण सांगायचे तर हे मोजायचं कसं तर त्यासाठी आपण काही आसनं करतो. आसनाच्या पूर्वीचं आपलं पल्स म्हणजे नाडी, ब्लड प्रेशर आणि रेस्पिरेशन म्हणजे श्वसन जेवढं आहे तेवढंच आसन केल्याच्या नंतर असायला पाहिजे. तर त्यामध्ये स्थिरता आली, सुखकारकता आली असं आपल्याला म्हणता येईल. असं व्यायामात होत नाही. व्यायामामुळे आपल्याला आपलं नाडी वाढते, श्वसनाचा वेग वाढतो, ब्लड प्रेशर वाढते व्यायामामुळे. योगामुळे असं होत नाही. तसंच आता जसा एखादा रोग झालेला आहे तो रोग दुरुस्त होत असताना शरीरातील आपलं जे दोष आहेत दोषचे शाखेकडून कोष्ठाकडे येतात त्यावेळेस व्याधी दुरुस्त होतो. तर हे योगाभ्यासामुळे आपल्याला दोष जे आहेत शाखेकडून कोष्ठाकडे येतात. म्हणजे जे आपल्या शरीरात व्याधी असतील ते सुद्धा दुरुस्त व्हायला मदत होते. व्यायामामुळे असं होत नाही. व्यायामामुळे दोष जे आहेत ते कोष्ठाकडून शाखेकडे जातात त्यामुळे व्याधी वाढू शकतात. म्हणजे वाढतातच असं म्हणायचं नाही पण व्याधी वाढू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मनाची चंचलता योगामुळे कमी होते. व्यायामामुळे तसं होत नाही. आपण मजात नाडी संस्थाचा विचार केला योगाभ्यासामुळे जे आहे ते पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम उद्दीपित होते त्यामुळे मनाला शांती, समाधान, आनंद मिळते. व्यायामामुळे मनाचा चंचलता वाढते, श्वसन वेग, नाडी वेग वाढतो. त्यामुळे व्यायामामुळे आपल्याला आनंद मिळत नाही, फक्त बॉडी बिल्डिंग वगैरे मिळते. तसं योगाभ्यासामध्ये होत नाही. त्यामुळे कधीही व्यायामापेक्षा योगाभ्यास हा जो तो कधीही श्रेष्ठ राहील.
1: योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळ्या योग प्रकारांची अशी काही शिफारस केली आहे का?
0: अशी विशेष शिफारस अशी काही केलेली नाही. वयाप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत सगळे योगाभ्यास करू शकतात. त्या वयाचं कुठलंही बंधन नाही. म्हणजे फक्त काही असे आजारपण असेल तर त्या ठराविक आसनाला प्रतिबंध केलेलं आहे की त्या आसनं त्या व्याधीवस्थेमध्ये किंवा आजारपणामध्ये करता येत नाहीत. तेवढंच फक्त, बाकी वयाचं काही बंधन नाही. म्हणजे
1: योग आणि आहार यांच्यामध्ये कशा प्रकारे संबंध आहे?
0: योग आणि आहार आहे. आता आपला जो आपण आहार घेतो तो आहार आपण आहाराचे नियम पाळत नाहीत. आपण पोटभर जेवण करतो. ॲक्च्युली पोटभर जेवायचेच नाही आहे. आपल्या जठराचे किंवा स्टमकचे आपण 4 भाग केले त्यापैकी अर्धा भाग जो आहे तो घन आहार घ्यायचा आहे. पाव भाग जो आहे 25% भाग जो आहे तो द्रव आहार घ्यायचा आहे आणि 25% रिकामा ठेवायचा आहे. हे आपण हे योगातही सांगितलेलं आहे, आयुर्वेदातही सांगितलेलं आहे. परंतु आपण हे आहाराचे नियम पाळत नाहीत. आपण सावकाश होऊ द्या म्हणतो. पोट म्हणजे सावकाश म्हणजे पोटभर जेवा. स अवकाश म्हणजे पोकळी ठेवून जेवायचं आहे. यासोबतच सात्विक आहार पाहिजे. सात्विक आहारामध्ये दूध आहे, तूप आहे, गोड फळं आहेत, ही सात्विक आहारामध्ये मोडतात. तिखट मसालेदार पदार्थ आहेत, नॉनव्हेज आहे, हे राजसिक तामसिक आहारामध्ये मोडतात. योगामध्ये शुद्ध सात्विक आहार असायला पाहिजे, गोड असा मधुरसात्मक असायला पाहिजे, दूध तुपासारखे पदार्थ आहेत की ज्यामुळे आपलं मन सात्विक होईल असा आहार पाहिजे. म्हणजे
1: शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी योग

0: करताना काय काळजी घेतली पाहिजे?
1: शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी, समजा उदरावर शस्त्रक्रिया झालेली आहे, सिजरियन सेक्शन झालेलं आहे, अशा स्त्रियांनी 3 महिन्यापर्यंत योगाभ्यास करायचा नाही. त्यानंतर ते योगाभ्यास करू शकतात, तो तज्ज्ञाच्या सल्ल्याने योगाभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये पोटावर ताण पडेल असे आसनं करणं टाळायचं आहे. बाकी सुलभ सोबी आसनं ते करू शकतात.
0: एकंदरीत योग करण्याचे कोणकोणते फायदे आहेत?
1: योग करण्याचे तसे भरपूर फायदे आहेत. योग जे आहे ते मानवाला सुखमय आणि उन्नत जीवनाचा मार्ग दाखवून उत्तम आरोग्य प्रदान करणारं आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्वास्थ्य जे आहे ते टोटल हेल्थ जे आहे, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या केलेली आहे. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिईंग, नॉट मिअरली इन ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. तर हे सगळं संपूर्ण आरोग्य, टोटल हेल्थ जे आहे ते आपल्याला योगामुळे मिळते, योगाभ्यासामुळे मिळते. व्यक्तिगत आणि बौद्धिक आपला विकास होतो, ताणतणाव, स्ट्रेस आणि स्ट्रेन यापासून मुक्ती मिळते, मानसिक शांती होते, आत्मविश्वास वाढतो आपला. योगाभ्यासाद्वारे आपलं आरोग्य उत्तम राहून असामान्य बुद्धिमत्ता प्राप्त होते. योगाचा निरंतर अभ्यास जी व्यक्ती करतात ती व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. ते कुठल्या आजाराने किंवा आकारी असे लवकर मरणार नाहीत. योगाभ्यास करणारे जे आहेत उन्नत आणि संस्कारयुक्त जीवन जगते. आपली विल पॉवर जी आहे, इच्छाशक्ती योगाभ्यासामुळे वाढते. मानसिक शांती योगाभ्यासामुळे मिळत असल्यामुळे जीवन जे आहे ते समाधानी राहते, आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्व विकास, आपले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. कुठलाही धर्म, जात, पंथ, लिंग किंवा आर्थिक सामाजिक विषमता ह्या सगळ्यांचा कुठलाही विचार न करता योगाभ्यास व्यक्ती जी आहे ते आरोग्यवान असते. सगळ्यांसाठी योगाभ्यास आहे, त्यात कुठलंही बंधन नाही. सर्व मनुष्य प्राणी जे आहेत ते योगाभ्यास करू शकतात. आसन, प्राणायाम, ध्यान, बंध, मुद्रा, षटक्रिया यांच्याद्वारे जे आहेत ते वैद्यकीय चिकित्सेच्या माध्यमातून दुःख पर्याय केला जाऊन आरोग्य प्रस्थापित केले जाते. म्हणून ते योग जो आहे तो सध्या चिकित्सेसाठी किंवा वैद्यकीय चिकित्सेसाठी एक पूरक चिकित्साशास्त्र म्हणून आता नवीन उदयाला येऊ पाहत आहे. म्हणजे ताणतणावामुळे आपला जे सध्याच्या काळात जे आहेत स्ट्रेसमुळे होणारे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, त्यामध्ये हार्ट डिसीज आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, मेंटल डिसीज आहे, इन्सोमनिया म्हणजे झोप न येणं आहे, हे सगळे कॅन्सरसारखे आजार आहेत. हे सगळे आजार जे आहेत ते नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत. हे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, त्यामध्ये देखील योगाचा खूपच चांगला फायदा बघायला मिळालेला आहे. दिल्ली येथील तिहार जेलमध्ये कैद्यांना योगाभ्यास करून घेण्यात आला आणि त्या कैद्यांच्या त्यामध्ये त्यांचे मन परिवर्तन घडून आणण्यामध्ये बघायला मिळालं आणि त्यात काही प्रमाणात यश देखील मिळालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की गुन्हेगारी प्रवृत्ती देखील आपल्याला योगाभ्यासामुळे नियंत्रण मिळत आहे. आपण ज्यावेळेस आता जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला धर्म, अर्थ, काममोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती करायची आहे. जनरली आपण सगळे जे आहेत सांसारिक लोक जे आहेत धर्म, अर्थ, काम इथपर्यंतच अडकतो. यामध्ये आपलं सगळं आयुष्य संपून जाते आणि मोक्षप्राप्तीचा विचार जे आहेत ते फारच तुरळक लोक करतात. योगाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं मला वाटतं. म्हणजे पॅरालिसिससारखे आजार आहेत, त्यामध्ये देखील योगातील नाडीविज्ञान जे आहे, इड्या नाडी, पिंगला नाडी, त्यामध्ये अशा प्रकारचे संशोधन देखील झालेलं आहे. पॅरालिसिसचे पेशंट आहेत, त्यांची सूर्यनाडी, उजवी नाडी चालवली, डावी नाडी बंद ठेवली, तर ते पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळालेले आहेत. म्हणजे ह्या देखील नाडीविज्ञानाचा देखील योगामध्ये खूप चांगला फायदा होतो. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग डेव्हलप होते, निगेटिव्हिटी मनामध्ये येत नाहीत. आपले जे अंतःस्रावी ग्रंथी आहेत, एंडोक्राईन सिस्टीम जे आहे, ते त्यामध्ये देखील स्त्राव जे आहेत ते व्यवस्थित स्त्रवतात आणि त्यामुळे एंडोक्राईन डिसऑर्डर जे होत नाहीत. सध्याच्या काळात एंडोक्राईन डिसऑर्डर देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे धारणी वेग आहेत, यावर देखील आपल्याला योगामुळे नियंत्रण मिळवता येते. मनुष्य आनंदी राहतो, आपली वर्किंग कॅपॅसिटी जी आहे ते योगामुळे वाढते, आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, शरीरामध्ये लवचिकपणा येतो आणि जसं लवचिकपणा आल्यामुळे आपलं तारुण्य टिकून राहते. जे लोक नित्य योगाभ्यास करतात ते लवकर म्हातारे होत नाहीत, ते चिरतरुण राहतात. म्हणजे आजारी तर पडणारच नाही येत, वजन कमी होते, स्थूलता कमी होते. योगाचे फायदे सांगितलेले आहे, वपुकृषोत्तम वदने प्रसन्नता. योगाभ्यास करणारी व्यक्ती जी आहे ते सळपातळ राहील, त्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहील, नेहमी आनंदी राहील. सकाळी उठल्यापासून तुम्ही त्यांना 18 तासाला सांगितलं की आपल्याला हे काम करायचं, तर पटकन ते उठून तयार होईल कामाला. म्हणजे त्याला आळस हा येणारच नाही. म्हणजे इन्सोमनिया, अनिद्रा, झोप न येणं हे कमी होते. शिरशूल जे आहे, मायग्रेन, ते देखील योगामुळे कमी होते. जिममध्ये मिळणारे सर्व फायदे जे आहेत ते योगामुळे मिळतातच. त्याशिवाय शारीरिक पेशी बळकट करण्यासोबत अवयवांचे जे कार्य आहेत, अंतर्गत अवयव, इंटरनल ऑर्गन जे आहेत, त्या सगळ्या अवयवांचं कार्य सुधारते. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, लंग कॅपॅसिटी वाढते. लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत, आता आपण बोललो होतो ते, तर ते डिसऑर्डर जे आहेत ते देखील आपलं डायबिटीज, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणं, ह्या सगळ्या देशात देखील प्राणायामाचं आणि कपालभातीमुळे त्यावर आपल्याला नियंत्रण मिळता येते. सध्याच्या काळात थायरॉईडचे देखील प्रमाण वाढलेलं आहे, खूप लोकांना थायरॉईडचा आजार होतो, तर त्यावर देखील अर्धमच्छंद्रासन, सर्वांगासन उपयोगी आहे. डायबिटीजमध्ये देखील वक्रासन, अर्धमच्छंद्रासन उपयोगी आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांच्यामध्ये देखील

0: मुक्त आसन वज्रासन उपयोगी आहे. जेवण झाल्यानंतर वज्रासनात थोडा वेळ तरी 10 ते 15 मिनिट तरी बसणं आवश्यक आहे. त्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन होत नाही, पचन चांगलं होते. विद्यार्थ्यांचा विचार केला सध्याच्या काळात विद्यार्थ्यासाठी जे आहे त्यामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट होते, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. मनावर नियंत्रण असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढते, त्यामुळे अभ्यासामध्ये देखील ते चांगले तरबेज होतात आणि त्यांना अभ्यास केल्याला लवकर लक्षात राहतो. अभ्यासाचा त्यांना ताणसुद्धा येत नाही. त्यांचे फिजिकली म्हणजे बॉडी फिटनेस चांगला राहतो, फ्लेक्झिबिलिटी राहते. हे सगळे जे आहेत विद्यार्थ्यांना होणारे फायदे आहेत. ध्यान केलं किंवा मेडिटेशन केलं त्यामुळे देखील मनावर देखील नियंत्रण मिळतं येते. प्रौढ व्यक्ती जे आहेत किंवा कर्मचारी, गृहिणी, कामगार यांच्यामध्ये देखील शारीरिक मानसिक ताणतणाव राहणार नाही. इमोशनल स्ट्रेंथ जी आहे ती इम्प्रूव्ह होते. भावनिकदृष्ट्या तो ती व्यक्ती जी आहे ती कणखर बनते. सर्व ताणतणावाचे नियंत्रण मॅनेजमेंट ते व्यवस्थित करू शकतात. कुठल्याही ताणतणाव आला आणि ताणतणाव बळी पडून मानसिक विकास झाला असं होणार नाही. योगाभ्यासी व्यक्ती जी आहे ते विचार करून त्या ताणतणावाला ओव्हरकम करून त्यातून मार्ग काढू शकते. एन्झायटी कमी होते, राग कमी होतो, अनिद्रा कमी होते. जे वर्किंग मेन वुमेन जे आहेत, आय टी सेक्टरमध्ये काम करणारे जे लोक आहेत, प्रोफेशनल जे आहेत, त्यांना कंबरदुखी, मानदुखी याचा त्रास जास्त होतो. आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांना देखील योगाचा चांगला उपयोग होतो, त्यांचा ताणतणावसुद्धा कमी होतो. यानंतर जे आता सेवानिवृत्त रिटायर्ड पर्सन जे आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना देखील आवड आसनं त्यांनी करायची नाही आहेत. साधे सिम्पल सोजे आसनं करता येतील त्यांना. त्यांना प्राणायाम, ध्यान, भस्त्रिका यावर त्यांना भर देता येईल. आणि वार्धक्यामधील जे झोपणं येणं किंवा चिडचिडेपणा तो कमी होतो. त्यांचं मानसिक संतुलन देखील चांगलं राहते, त्यांचं आरोग्य चांगलं राहते. आणि म्हातारपणामध्ये होणारे जे आहेत डायबिटीज, हार्ट डिसीज, हायपरटेन्शन, पॅरालिसिस असे आजार देखील योगाभ्यासी व्यक्तीला होत नाही. एकंदरीत सांगायचं तर जे व्यक्ती जे नित्य योगाभ्यास करतात ते आरोग्य संपन्न राहतात, चिरतरुण राहतात, आनंदी राहतात, त्यांना कुठल्याही गोष्टीचं दुःख होत नाही. योगाच्या व्याख्येत सांगितलेलं आहे समत्वम योग उच्यते, म्हणजे ही भगवद्गीतेतली व्याख्या आहे. समत्व म्हणजे बॅलन्स लाईफ त्यांना जगता येते. कुठलाही मान अपमान, सुख दुःख, जय पराजय यामध्ये ते डिस्टर्ब होत नाहीत, बॅलन्स लाईफ जगतात. ते हर हाल मी मुस्कुर आहो, डोंट वरी बी हॅपी, या प्रकारे ते सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगतात. हे योगाचे सगळ्यात महत्त्वाचे चित्तप्रज्ञावृत्ती राहते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात उत्तम आरोग्यासाठी योगा. याविषयी डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत.
2: योगामुळे आपण रोगांचे प्रतिबंधात्मक उपाय कसे करू शकतो?
0: आत्ताच आपण सांगितलं त्याप्रमाणे योगामुळे सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत ते आपल्याला प्रिव्हेंशन होतात, ते होत नाहीत. आता माझं उदाहरण सांगतो. आता माझ्या कुटुंबामध्ये वडिलांना डायबिटीज होता. डायबिटीजमुळे किडनी खराब होऊन डायलिसिसवर येऊन मग ते गेले. आणि त्यांच्या फॅमिलीतले आता असे 7-8 लोक जे आहेत ते डायबिटीज विथ नेफ्रोपॅथीमुळे गेलेले आहेत. आज आता मी 60+ आहे तरी पण मला अजून डायबिटीज झालेला नाही. चांगला गोड चहा पितो, जे झालेलं नाही होणार नाही असं मला वाटतं. मी नित्य योगाभ्यास करतो. म्हणजे त्याच्या योगाभ्यासाचे अधिक अत्यंत मॅजिक फायदे आहेत. हायपरटेन्शन आहे, हायपरटेन्शनचे सगळ्यात महत्त्वाचा कॉज आहे की त्यामध्ये स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे आणि कॉन्स्टिपेशन त्यामध्ये त्या लोकांमध्ये असते, मलबद्धता असते. तर योगाभ्यासामुळे कॉन्स्टिपेशनही कमी होते, ताणतणावही कमी होतं, त्यामुळे त्यांना ब्लड प्रेशर आपोआप कमी व्हायला मदत होते. तसेच असं ज्यांना आता तुम्ही बोललो की जे चिरतरुण राहतात, म्हणजे आपल्या ज्या धमन्या आहेत त्या धमन्यामध्ये चरबी जमा झाल्यामुळे धमनी काठीने आर्टेरियोस्क्लेरोसिस होते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढते. आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे मग पॅरालिसिस सारखे आजार होतात, त्यांना स्ट्रोक येतो. हे सगळं जे आहे ते योगाभ्यास नित्य करत असतील तर त्यांना धमनी काठीने होणारच नाही, त्यांचं तारुण्य चांगलं राहील, त्यांना हायपरटेन्शन होणार नाही आणि पुढे स्ट्रोक पॅरालिसिस तोही होणारच नाही. त्याचे आपल्याला प्रतिबंधन खूप चांगल्या प्रकारे होते. आणि यासोबत योगिक आहार देखील महत्त्वाचा आहे.
2: अष्टांग योग म्हणजे काय?
0: योगाचे प्रकार सांगत असताना महर्षी पतंजलीने अष्टांग योग सांगितलेला आहे. तर महर्षी पतंजलीचे योगाचे आद्य प्रणेते म्हणून मानतात, त्यामुळे आपण महर्षी पतंजलीलाच योगाचे प्रमुख मानतो. तसं घेरंड ऋषी आहेत, त्यांनी सप्तांग योग सांगितलेला आहे. महर्षी पतंजलीने अष्टांग योग सांगितलेला आहे. अजून काही ग्रंथकारांनी पंचांग योग, षडांग योग, चतुरंग योग सुद्धा सांगितलेले आहेत. परंतु सध्या आपण जे आहे ते महर्षी पतंजलीचा अष्टांग योगच आपण व्यवहारामध्ये वापरतो. ते अष्टांग योगामध्ये योगाचे 8 अंग दिलेले आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी योगाचे 8 अंग आहेत. त्यामुळे याला अष्टांग योग असं म्हणतात. त्यापैकी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे 5 जे अंग आहेत त्यामध्ये बहिरंग आहेत. आणि धारणा, ध्यान, समाधी हे अंतरंग योग सांगितलेले आहेत. तर हे यम, नियम जे आहेत ते एक प्रकारचं बेसमेंट टाईप आहे. म्हणजे जसं आपण आता यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे सांगितलेलं आहे. नियमामध्ये शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वरप्रिंदा. यमामध्ये अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही.
2: बरं.
0: शारीरिक, मानसिक, वाचिक, कुठलंही मनाने देखील कोणाचे

0: वाईट चिंतायचं नाही, शब्दाने देखील कुणाला वाईट बोलायचं नाही, हे अहिंसेचं पालन करणं आहे. सत्य म्हणजे खरं बोलायचं आहे, अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही, अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा गरजेपेक्षा जास्त साठा करायचा नाही. आपण कोविड काळात बघितलं की आपल्या गरजा खूप कमी आहेत, तसंच आपण कमी गरजेमध्ये आपण खूप सुखी समाधानी आनंदी राहू शकतो. जेवढा आपला परिग्रह संग्रह वाढला तेवढं ते दुःखाला कारणीभूत आहे. त्यामध्ये अहिंसा सत्य असते अपरिग्रह ब्रह्मचर्य, आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचे दोन अर्थ आहेत, ब्रह्म नाम ज्ञान तस्यचर्या म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी जे करायचं आहे त्याला देखील ब्रह्मचर्य असं म्हणतात. दुसरा अर्थ जो आहे ते उपस्थ इंद्रियावर संयम ठेवणं, गुप्त इंद्रियावर संयम ठेवणं, त्यालाही ब्रह्मचर्य असं म्हणतात. ब्रह्मचर्य देखील विद्यार्थी अवस्थेमध्ये जे आपण ब्रह्मचर्य पालन करतो ते नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे, आणि लग्नानंतर देखील लग्न होऊन सुद्धा ब्रह्मचर्याचे पालन करता येते ते वैवाहिक ब्रह्मचर्य आहे. नियमामध्ये शौच म्हणजे शुद्धता आहे, संतोष म्हणजे समाधान आहे. आता संतोषात अनुत्तम सुखलाभ हा म्हणजे आपण जे समाधानी असू तर आपल्याला सुख सुख आहे, आपण असमाधानी असू तर आपल्याला सुख आनंद मिळणारच नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी वृत्ती ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तप म्हणजे ईश्वरासाठी काही आपण साधना करणं, तप स्वाध्याय म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथाचं पठन करणं, तपस्वाध्याय ईश्वरपिंधान, त्यामध्ये ओंकार आहे, गायत्री आहे, यासारख्या मंत्राचा जप करणं, टप्पे आहेत आठ टप्पे. तिसरं अंग जे आहे आसन, त्यामध्ये उभे राहून करायचे, पाठीवरचे, पोटावरचे, उभे राहून बसून करायचे, असे चार प्रकारचे आसनं त्यात समावेश होतात. त्या आसनाचा आपल्याला दररोज अभ्यास करायचा आहे. चौथं अंग आहे प्राणायाम आहे. प्राणायाम हे देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा श्वास घेतो आपल्याला ठराविक श्वास संख्या देऊन इकडे पाठवलेलं आहे.
1: बरोबर.
0: तर हे रोजच्या साधारण पर मिनिट 16 या हिशोबाने आपण कॅल्क्युलेट केलं तर दिवसभरामध्ये आपला 21,600 श्वास संख्या पूर्ण होते. आपली जी दिलेली श्वास संख्या संपली की आपलं आयुष्य संपणार. असे काही उदाहरणं आहेत की कुत्रा आहे तो ज्या त्याच्या पर मिनिट रेस्पिरेशन जास्त आहे तो लवकर मरतो. मनुष्य जो आहे तो पर मिनिट रेस्पिरेशन 16 ते 18 आहे तो 100 वर्षापर्यंत जगतो. कासव आपल्यापेक्षा जास्त वर्षापर्यंत जगतो. त्याचं पर मिनिट रेस्पिरेशन 8 ते 10 पर्यंत असते. म्हणजे जेवढं तुमचं प्रति मिनिट रेस्पिरेशन कमी तेवढं तुम्ही तुमचे आयुष्य जास्त आहे असं हे प्रमाण आहे. म्हणून आपण प्राणायामामध्ये लांब श्वास घेतो, लांब श्वास सोडतो, त्यामुळे आपलं आयुष्य वाढते. आपले पर मिनिट रेस्पिरेशन जेवढं कमी होईल तेवढं नेहमीसाठी चांगलं आहे. हे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार म्हणजे त्या त्या इंद्रियांचा विषयभोग त्यांना न देणं. आता समजा आपण टीव्ही दिवसभर टीव्ही पाहत बसलो तो ह्या डोळ्याचा ज्ञानेंद्रियाचा आपल्याला चक्षुरेंद्रियाचा अतियोग होईल. म्हणजे कुठेही अतियोग करायचा नाही, कामापुरतं त्या ज्ञानेंद्रियाने त्या विषयाचा उपभोग द्यायचा आहे. आणि सगळ्यात चांगलं सुख म्हणजे श्रेष्ठ प्रकारचं सुख जे आहे ते आपल्या आतमध्ये आहे, बाहेर नाही. बाहेर आपल्याला 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत, त्या विषयामध्ये आपण अडकून राहिलो तर आपली आध्यात्मिक प्रगती होणारच नाही. त्यासाठी आपल्याला अंतर्मुख होणं, आतमध्ये राहणं ते खूप महत्त्वाचं आहे. डोळे बंद करून तुम्ही आत बघा, आतच आपलं आत्मिक सुख आहे, श्रेष्ठ सुख आहे. त्यामुळे ते विषयाच्या पार आहारी जायचं नाही. विषयापासून दूर राहणं म्हणजे प्रत्याहार आहे. इंद्रियांना तर असं जसा कासव आहे, काम संपलं आपलं पाय आत ओढून घेते, तसं आपल्याला आपले ज्ञानेंद्रिय जे आहेत ते आतमध्ये ओढून अंतर्मुख करणं त्याला प्रत्याहार असं म्हणतात. नंतर धारणा ध्यान समाधी आहे, हा अंतरंगातला प्रवास आहे. धारणा म्हणजे एखाद्या विशिष्ट बिंदूवर किंवा एखाद्या याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचे त्याला धारणा असं म्हणतात. धारणाचीच पुढे ध्यानामध्ये परिणती होते. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी मन एकाग्र करतो त्याला आपण धारणा असं म्हणतात. आणि त्यावेळेस आपल्याला आपण कुठे बसलोत, काय करतोत हेही कळत नाही. आणि धारणा ध्यान समाधी हे सलगच प्रोसेस घडत असतात. अशी निर्गुण निराकार अशी जी अवस्था असते त्याला आपण ध्यान असं म्हणतो. ध्यानातूनच पुढे समाधी लागते.
1: योग दिन हा कशा प्रकारे साजरा करणं अपेक्षित आहे?
0: आता हे एक प्रत्येकात्मक आहे. 21 जूनला आपण 21 जून जो आहे तो सगळ्यात मोठा दिवस आहे. त्यामध्ये दिवस सगळ्यात मोठा, रात्र लहान असते. आणि म्हणजे इथून उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते, त्यामुळे आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो. आणि 21 जूनला हा योग दिन साजरा करणं म्हणजे जसं आता आपण त्या एक दिवस योगाभ्यास केला तर एक असं अपेक्षित नाही आहे. कमीत कमी या 21 दिवसापासून योगाभ्यास सुरुवात करून तो पुढे कायमस्वरूपी मरेपर्यंत करावा हे अपेक्षित आहे. आणि 21 जून साजरा करताना त्यांनी बरेच आता मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा त्यांनी बरेच प्रोटोकॉल दिलेत. 100 दिवसापासून योगाभ्यास साजरा करायचा आहे.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7 वाजलेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल AIचे CEO आर्थुर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. CMA CGMचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. CMA CGM कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून LNG चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या

0: मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्त्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिवोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118 तर IIT मुंबई 134 क्रमांकावर आहे. IIT मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टियोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8

0: काय या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची चित्ररचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, विमा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडाज आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स अध्यक्ष होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे, अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता त्याचा ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्रने सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंतचे सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रगटामुळे येत नाही तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्या समोर जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. ही जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रात कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. ही पारंपरिक गोष्ट जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावी लागते. कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान मात्र नेहमी हे जे प्रगत राष्ट्र त्या याच्याबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
2: आपण जर का बघितलं तर या जी सेव्हन परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडला.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व

0: आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा असावी अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका एशिया लॅटिन अमेरिका यांचे हित केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे हे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेषतः एकंदर कर्जाखाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे. कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. तर सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली दिसतो. पण भारताला इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे प्रगतीशील राष्ट्र आहे. भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला. या बैठकीमध्ये AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AI ला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं. ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसते. त्यांनी डीप टेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील एक सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIचं जी फळ आहे ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचं सम्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास मला वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेलं आहे ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं ठरतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असतील. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा.

0: याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
0: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागलाय. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा असेल, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते. कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिक दृष्ट्या त्यांना एक युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयास येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारींबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्स मध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
1: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं घर आमचं शेत.

नमस्कार नमस्कार मंडळी, कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 18 जून 2026. मंडळी, सदोबारावांची स्वारी अण्णांना भेटायला चालली आहे, आपणही जाऊया का? म्हणजे आपल्यालासुद्धा काही नवीन माहिती मिळेल. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलं आहे अमोल पालये यांनी, तर सहभाग आहे ऋचा गद्दी.

0: ओ मायनू, ओ अनानू, आव काय घरात?
1: अहो मायनू,
0: गेले कुठे म्हणायचे?
2: आले ग. या या या, बसा बसा. अरे बापरे, पार भिजून गेलात की ग?
1: ओ मायनू,
0: होय ओ मायनू, अहो एक सर आली आणि भिजवून गेली, तरी नशीब दोघांकडे घोंगडी होती म्हणून तेवढा तरी निभाव लागला.
2: अरेच्चा, घोंगडी? छत्री नाही का आणली?
1: छत्रीचं कौतुक कोणला सांगता? अहो ह्या पावसाच्या वाऱ्यात छत्री टिकते वय. वारा असा सुसाट येतो आणि छत्रीला पार उलटा पालटा करून टाकतो.
2: हा, हे बाकी खरं आहे लक्ष्मी. छत्री काय, रेनकोट काय, कितीही महागातला घ्या नाहीतर सोन्याचा घ्या, भिजायला हे होतच. छत्री असो रेनकोट असो, धुवाधार पावसात फक्त डोकं तेवढं भिजत नाही, एवढाच काय तो उपयोग.
0: अहो माईनू, तर रेनकोट एवढा आवलून आवलून बांधून घेताव, पर खैनं पाणी जातं येतं त्याचं काय कळत नाही, आणि भिजून जाया होतं ते वेगळं त्याच्या परीस. पण ही माझ्या आजापंजांची घोंगडी मात्र अजूनही लय झाक काम करते बघा.
2: अगदी खरं बोललास सदू.
1: माईनू, शेतात काम करताना घोंगडी सारखा आधार नाही बघा. गारगार पाऊस, झाडा पिलवटणारं वारा आणि चिखलात उभं राहून शरीर जेव्हा गारगार पडतं ना, तेव्हा ही शेतकऱ्याची घोंगडी शेतकऱ्याला शेकोटीतल्या निखाऱ्या वाणी उभारा देते.
2: हो हो, खरंच आरोग्याच्या दृष्टीनं घोंगडी हीच पावसातलं योग्य असं संरक्षक आहे बघ.
0: अहो माईनू, आता ही शिकली सवरलेली लोका गादीवर झोपतात का हो? तर मऊमऊ लागतं म्हणून.
2: बरोबर,
0: पर घोंगडीवर झोपून बघा असं मी म्हणतो. तुमची पाठदुखी असेल, तुमची कंबर दुखी असेल, तुमची सांधदुखी खायच्या खय नाहीशी होऊन जाते.
2: हो अगदी खरं आहे सदू. भारतीय संस्कृतीत, विशेषतः कृषी संस्कृतीत घोंगडीचं महत्व हे अनन्यसाधारण असंच आहे. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेलं हे वस्त्र ना अत्यंत पवित्र, आरोग्यदायी आणि पारंपरिक असं आहे. पूर्वी बघा, पाहुणा घरी आला तर त्याला बसायला आपण घोंगडीच देत होतो. आता घोंगडी सोडा, खाली बसायला सांगितलं ना तर अपमान केला की काय असं समजतात सगळे.
0: होय ना.
1: अव माईनू, ह्या आमच्याकडं दोन घोंगड्या आहेत बघा. मला आधी घोंगडी टोची याची, मग डॉक्टरान घोंगडीवर झोपया सांगितलं.
2: हो,
1: तवापासून माझा प्रेशरचा तास कमी झाला व.
2: अरे वा लक्ष्मी, घोंगडी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उब देते. शिवाय सुखाची झोप म्हणतात ना, ती फक्त आणि फक्त घोंगडीवरच येते.
0: एक नंबर झोप मिळते म्हणजे माईनू, पावसातनं तर मस्तच धाराडूर झोप लागते बघा.
1: माईनू, तुम्हाला सांगताव, आपण झोप येत नाही म्हणून डॉक्टरच्या गोळ्या खाताव.
2: हो,
1: त्याच्या परीस घोंगडीवर झोपून बघा, झोपचा त्रास बंद होईल अगदी, आणि शिवाय गोलिया बिलिया सगळं बंद होईल.
2: खरं आहे लक्ष्मी, कारण घोंगडीवर झोपल्यानं शरीराचं तापमान, शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे घोंगडी ही शेतकऱ्याची अगदी जीवनावश्यक बाब आहे असं म्हणायला हवं.
1: माईनू, आता लावण्या सुरू होतील ना व.
2: अहो,
1: त्या टायमाला घोंगडी शिवाय इलाजच चालत नाही. अहो, छत्री घेऊन काम करताच येत नाही, त्याच्यामुळं घोंगडीच बरी.
2: अगदी खरंय. अगं एव्हाना गावातील सर्वांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असतील नव्हे?
1: अहो, मधी मधी जोराचा पाऊस पडतो ना व, त्याचाच फायदा उठवून लोकांनी पेरण्या पुरे केल्यानी आता डोलं लागलं हाय तर राबावर आणि पावसावर.
0: होय माई, पाऊस जर नीट पडला ना तर राब टारारून येईल, नाहीतर पंपानं पाणी ओढून वडातान करायला लागल.
2: खरंच पेरण्या झाल्या, पण आता महत्वाची कामगिरी म्हणजे राबाची निगा.
0: होय माई, म्हणजे सुरुवातीच्या टायमाला राबाला पाणी हवं, पर जास्ती पर देऊन उप चालायचं नाही.
2: हो अगदी बरोबर. एकदा वाफा पेरल्यानंतर पहिल्या 5 दिवसात वाफ्यासाठी फक्त माती ओलसर राहायला हवी. हा, या दिवसात वाफ्यात पाणी साचून उपयोग नाही.
1: वय माई, माईनू, बोटावडा राब वर आलाय, परत वायच खत पेरिया लागल नव.
2: लक्ष्मी, अगं रोपं जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी गुंठ्याला 1/2 किलो इतकं युरिया द्यायला हवं, आणि पेरणी फारच लांबली असेल ना तर गुंठ्याला 1 किलो युरिया द्यावं.

0: म्हणजे वाढ भरून येईल.
1: एवढंच नव्ह, आता जरली त्या खोडकिडीची वाईट नजर पडली ना राबावर, तिच्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला लागते.
0: अगदी महत्वाचं बोललास हा सदू तू. या काळात रोपावर पानं खाणारी अळी आणि खोड तोडून रोपं मारून टाकणारी कीड पडू शकते हा. फार भयानक आहे ही कीड. एक कीड पान खाते आणि दुसरी तर थेट मुळाशीच घाव घालते आणि रोपाला नष्ट करते. त्याकडे आधी नीट लक्ष द्यायला हवं आणि वेळीच कीटकनाशकांची फवारणीसुद्धा करायला हवी.
2: वय वय खरं हाय माईनू, आता हलवं बियाणं किती दिवसांत लावया हवं व?
0: लक्ष्मी, हळव्या बियाण्याचं रोप हे साधारण 25 दिवसांनी तयार होतं.
1: अहो, म्हणजे आमचं देवशात लावणीला आलंय म्हणायचं?
0: देवशेत म्हणजे आपला ग्रामदेव रवळनाथाचं शेत का?
2: वय वय माई, अव लय झाक आली आहे देवशेताची दाढ.
0: आणि इतक्या लवकर पेरा झाला होता तर?
1: अहो, देवशेताचा पेरा धूल वाफेचा होता. त्याच्यामुळे देवशेताची पेरणी होऊन आता 15 दिवस होऊन गेले बघा. तसा देवशेताचा काय त्रास नाही. देवशेताचं मोठं तलं आहे, त्याच्यात जरा जरी पाऊस पडला तरी ते तलं भरून जातं आणि पाणी पाटायला लागतं. त्याच्यामुळे जरी पाऊस तोंड घेऊन नाहीसा झाला तरी तळ्यातलं पाणी वापरून राब तयार लवकर होतो. म्हणून माईनू पाण्याची काय चिंता नाही. त्याच्यामुळं देवशेताचा पेरा यंदा लवकर केलेला होता.
0: अरे वा, म्हणजे मे महिन्यातच पेरणी झाली होती की काय?
2: वय माईनू, अव रवळनाथाला फूल लावल्यानी त्यानं कौल देला, मग गाववाल्यांनी खोटी केलानी नाय, लगेच पेरणी केलानी. आता बघशील तर राब अगदी टरटरून वर आलेला हाय.
0: हो का, छान छान.
2: वय माई, आता काय दिवसात गावकी लागल, सगळं गाववालं जमतील, गावातल्या सगळ्या बायका जमतील, गावातली सगळी बैलाची जोता पण येतील आणि देवाच्या शेताच्या लावणीचा नुसता धूम धडाका उडून जाईल.
0: हो ना, म्हणजे जणू सामूहिक शेतीचा उत्सवच एक प्रकारचा.
1: अगदी बरोबर बोलला माई.
0: सदू लक्ष्मी, देवाचं शेत, साक्षात ग्रामदेवाचं शेत, अरे ही संकल्पनाच किती प्रेरणादायी आहे. सध्या तरुण पिढी शहराकडे धावते, शेतीकडे दुर्लक्ष करते. अशा परिस्थितीत ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो तो देवच साक्षात शेती करतो. ही गोष्टच किती प्रेरणादायी आहे ना इथल्या शेतकऱ्यांसाठी.
2: अव देवाचं शेत करायचं म्हटल्यावर मेलेल्या हातात पर ताकद येते. अव देव शेती करतो मग आपण का करू नये? माईनू, कोकणात सगळ्यात मोठी मोठी देवला आहेत ती रवळनाथाची आणि हा देवच शेतकऱ्याचा हाय. त्याच्यामुळं देवाचं शेत करायचं म्हटल्यावर माग राहून चालत नाही आणि ह्या शात सगळं मिलून करतात. घराघरातली माणसं शात लावया येतात, त्याच्यामुळं लय मजा येते.
0: हो हो, अगदी खरं. देवाचं शेत, देवाची देवराई, कोकणातल्या श्रद्धा परंपरा सुद्धा बघा कशा निसर्गाशी बांधलेल्या आहेत ना.
1: होय ना माईनू, लय मोठा इचार आहे या परंपरांच्या मुलाशी. आपण फक्त त्या समजून घ्यायला हव्यात.
0: करेक्ट. पण मग या देवाच्या शेतातून पिकणाऱ्या धान्याचं काय होतं?
1: माईनू, त्याच्या पण लय काय काय होतं ऐकशिव तर चाट पडशिव तुम्ही.
2: अहो, देव म्हटलं की त्याला पण रोज धय भाताचा निवेद लागतो. शिमगा आला की शिमग्याचं पोस्त करया लागतं, देवाची राखण द्याय लागते. आषाढाला की गाव वाफ करया लागते आणि सरावण आला की समाराधना करायला लागते. अहो, एवढ्या सगळ्या टायमाला अख्ख्या गावाचं जेवण शिजवायचं म्हटलं की काय थोडा तांदूळ लागतो. तो सगळा तांदूळ ह्या देव शेतात पिकतो बघा.
1: माईनू बघितलं लक्ष्मीने कसं सगळं व्यवस्थित सांगितलं.
2: आणि म्हणून देवाचं पाट भरत माईनू.
0: अरे वा, म्हणजे साक्षात देवही आत्मनिर्भर आहे तर.
2: म्हणजे काय?
0: म्हणजे देवकार्यात वर्गणी काढून नैवेद्य वा समाराधनाच्या पंक्ती उठवाव्या लागत नसतील.
1: होय शाशा माईनू, एक रुपया पर जमा कराव्या लागत नाही बघा. अहो, देवाची देवराय नारली पोफलीनी भरलेली आहे. आंब्याची कलमा वर्षाला उत्पन्न देतात, देवाला काय बी कमी नाही बघा.
0: अरे खरंच खूप कौतुकास्पद आहे.
2: अव बाप दादांनी घालून दिलेली रीतीवाद आम्ही फक्त पाळताव आहे.
0: हो, देवाच्या नावाचं शेत राखणं, ते सर्वांनी मिळून करणं आणि मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य विनियोग करणं हे खूपच आदर्शवत असं आहे.
1: माईनू एवढंच नाही, काय वर्षाआधी तिकडं कोल्हापूरला मोठा पूर आला नव्हता काय?
0: हो ना, खूप नुकसान झालं होतं त्या पुरात. लोकांच्या घरादारात पाणी शिरलं, सगळा दाणा गोटा वाहून गेला. अरे खाण्यापिण्याचे

0: मोठे वांदे झाले, कारण काय, घरच्या घरोवारी पाण्याखाली वाहून गेली होती आणि त्यात गोरगरिबांचा संसार अक्षरशः पाण्यात वाहून गेला होता.
1: वय माई, अशा येली त्या लोकांच्या मदतीला आमचा देवच धावला. देवाच्या कोठारात कैक तांदूळ पडून होता, ता सगळा तांदूळ माईनू कोल्हापुरात पुरात संसार बुडालेल्या लोकांसाठी पोच केलेला आणि त्यांच्या ताटात वाढलेला.
0: वा, खूप खूप कौतुकास्पद. म्हणजे खऱ्या अर्थानं पूरग्रस्तांना ऐन संकटात देव धावून आला म्हणायचा.
2: ही सगळी माईनू आमच्या पूर्वजांची हुशारी आहे हो. आमचं काय बी नाही त्याच्यात. त्यांनी देवासाठी म्हणून शेत राखलेनी, त्यांनी देवासाठी म्हणून जंगल राखलेनी, आणि म्हणून त्याचा वापर आज देवकार्यासाठी होतो आहे, समाजासाठी होतो आहे. आम्ही फक्त परंपरा पालताव आहे.
0: हो हो, अगदी खरंय
1: माईनू. नाव देवाचं हाय, पण हे सगळं केलं कुणी? तर शेतकऱ्यांनी. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्ती विचार ह्या जमिनीवर एकच माणूस करतो, तो म्हणजे शेतकरी.
0: काय लाख मोलाचं बोललीस तू.
2: मी पण तच म्हणणार होतो.
0: खरंच शेतकरी स्वतः जेवला काय, यापेक्षा त्याला आधी चिंता असते ती गोठ्यातल्या बैलाची, दारातल्या रक्षणकर्त्या कुत्र्याची आणि शेत पिकवताना या जगाची.
2: अहो उगीच नाही, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.
0: खरंच मराठीत अशी म्हण आहे, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.
1: वय वय, हो खरं आहे.
0: दुसऱ्याची आधी आठवण. बरं, यावरून मला आठवलं, अगं लक्ष्मी, आता मृग नक्षत्राची राखण नाही का द्यावी लागेल?
2: होय तर माई, मिरग म्हणजे शेतकऱ्याचा राजाच जणू. मिरगात त्या राजाची पूजा मांडायची.
0: मृग नक्षत्रात पाऊस पडला तर राब रुजणार आहे, भात पिकणार आहे आणि ताटात भात पडणार आहे.
1: होय माई, मिरगातल्या पावसानं राब रुजून येतो, सगळी धरती हिरवा शालू नेसून सजते. माईनू, ही निसर्गाची किमया बघूनच मन भरून येतं बघा, आणि हात जोडले जातात.
0: अगदी खरंय, उन्हाच्या रखरखाटातून सुटका करत मृग नक्षत्र असा काही चमत्कार घडवतं की अचंबित व्हायला होतं. शेतकऱ्याचं पोट तर या शेतीवरच आहे. शेतकरी हा सारा सृष्टीचा चमत्कार पाहून, शेतात रुजून आलेला राब पाहून कृतज्ञ होतो आणि त्या निसर्गदेवतेला हात जोडतो, त्याला नारळ विळा देऊन त्या निसर्गाची करुणा भागतो.
2: वय माई, ओल्या सुक्याची राखण देताव आम्ही, हात जोडताव आणि खणखणीत घारानं घालतो बघा. बा देवा महाराजा रखवालदारा उभा रा.
3: वय महाराजा.
2: बा देवा महाराजा रखवालदारा, आज चालाबाद परमानं शेताची राखण देतावाय, तुला वल्या सुक्या खोबऱ्याचं दान देतावाय, ती तू मान्य करून घे.
1: वय महाराजा. बा मिरगा, अशीच कृपा कर, पाऊस पाणी व्यवस्थित पाड, भाताच्या आव्या आव्या दूध भरू दे, दुधानं दाना भरू दे आणि शेतकऱ्याच्या पदरात भाताचं दान पडू दे रे महाराजा.
2: वय महाराजा.
1: वय महाराजा.
0: हे बा मृग नक्षत्रा, शेतकऱ्याला उपयुक्त असा पाऊस पडू दे. तळी तलाव नद्या व्हाळ धरणं पाण्यानं तुडुंब भरू दे. पाटाचं पाणी जमिनीत मुरून पाण्याचा साठा होऊ दे आणि या देशाचा शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे रे महाराजा.
2: होय महाराजा. माईनू माईनू, लय झाक लय झाक घालणं झालं बघा.
0: हो हो, खूपच छान. ज्या निसर्गानं आपल्याला भरभरून दान दिलंय त्याप्रती कृतज्ञता म्हणजे ही मृगाची राखण. मगाशी म्हटल्याप्रमाणे बघा, इथल्या प्रथा परंपरांमध्ये किती छान सुरेख अर्थ दडलाय, महान विचार दडलाय, अर्थात आपण फक्त तो समजून घ्यायला हवा.
1: होय माई, अगदी खरं आहे बघा. माईनू, आता लय टाइम होतोय, निघताव आम्ही.
2: होय होय माईनू. अहो ते चढणीचं मासा आहेत ना, तर पकडायला जायचंय आम्हाला.
0: अरे वा, चढणीचे मासे वरती चढलेत का? म्हणजे धम्मालच असणार.
1: अवं, गावातला पर्याय व्हाल पाट आणि नदी सुद्धा काही विचारू नका, चढणीच्या माशांनी सगळं गजबजून गेलेलं आहे.
2: अवो, काठलावरती साव्या देवकुरल्या पोटाशी पोरा घेऊन नुसत्या धावतात आहे.
0: हो ना.
1: अवं, बघया गेलं तर पावसातली कुरली लय डेंजर, फासकन डेंग वर करते, पर ती आणि तिच्या पोटाजवळची पोरा बघितली की ऊर भरून येतं. वाटतं कुरलीला पण संसार चुकला नाही. त्याच्यासाठीची आता यात बघा चुकली नाही. माझी सासू

0: बाय घरात देवकुर्ली यायची तवा तिला हळदी कुंकू घालायची आणि मला म्हणायची, सुनबाय पोटाशी पोरा घेऊन घरात आलेली कुर्ली म्हणजे लक्ष्मी असते लक्ष्मी, आणि तिला घरात घ्या हवं, हाकलायचं नाही। ती काय अजाबात त्रास देत नाही, येते शेतकऱ्यांचं घर बघते, आशीर्वाद देते आणि शेतकऱ्याचं घर सुखा समाधानानं भरून निघून जाते बघा।
1: वा, पुन्हा एकदा लक्ष्मी कोकणातल्या शेतकऱ्याच्या मनात किती उदात्त विचार साचला आहे त्याचंच हे उदाहरण बघ. म्हणजे इथला निसर्ग, इथली प्राणी मैत्री यांच्यावरील प्रेमामुळेच कोकणी माणूस शेतकरी अक्षरशः समृद्ध बनला आहे, आनंदी बनला आहे.
2: आणि माईनू, कोकणातला शेतकरी हा कायम आनंदी आहे, समाधानी आहे, म्हणून तो असलं काहीतरी करत नाही.
1: वा वा, अगदी खरं. तर महत्त्वाचा मुद्दा काय की हे चढणीचे मासे कुर्ल्या अक्षरशः झुंडीनं समुद्रातून मोठ्या नद्यातून छोट्या प्रवाहाकडे येत असतात. त्यांचं विशेष हे की ते सारे प्रवाहाच्या बरोबर उलटे येत असतात.
2: अहो, उलटे म्हणजे डायरेक्ट टनाटन उड्या मारीतच मासा वरवर चढत जातो ना.
1: प्रवाहाविरुद्ध पोहत समुद्राकडून खाड्यांमध्ये येणारी ही मासळी कशासाठी येते माहीत आहे का तुम्हाला?
0: अवो कवटा घालिया येते ना वो काय?
1: अगदी बरोबर. समुद्र किनारी असणाऱ्या मोठमोठ्या खाड्या आणि त्या खाड्यांच्या किनारी दाटीवाटीनं उभी असणारी चिपी म्हणजेच आपली कांदळवनं ही खऱ्या अर्थानं या चढणीच्या माशांची प्रसूतीगृहच आहेत म्हणायची.
2: काय पर शब्द वापरला माहिनू, म्हणजे मासे बालन व्हायची हॉस्पिटलच माय म्हणायची ना.
1: सदोबा, राज्याच्या मत्स्योत्पादनाच्या वाढीत या चिपीचं म्हणजेच कांदळवनांचं महत्त्व ना अनन्यसाधारण असं आहे. या कांदळवनांच्या दाट छायेखाली मुळांखाली ही चढणीची मासळी विसावा घेते. तिथं आपली अंडी सोडते, त्यातून नवीन मासळी जन्म घेते. कारण कांदळवनात मासळीच्या पिलांना सुरक्षितता लाभते. नाहीतर भल्या मोठ्या समुद्रात मासळीनं जर अंडी सोडली तर मोठे मासे ती अंडी खाऊन गट्टम करतील आणि मासे नावाची गोष्टच समुद्रात उरणार नाही बघ.
0: असं आहे ना चढणीच्या माशांचं हे गणित?
1: हो हो लक्ष्मी, अगं त्यामुळे पारंपरिक छोट्या मच्छीमारांनी सुद्धा ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की जेव्हा आपण खाडीत मासेमारी करतो तेव्हा अंडी गाभोळीयुक्त मासे जाळ्यात पकडू नयेत. जाळ्यात असे मासे सापडले ना तर जिवंत सोडून द्यावेत, जेणेकरून ते मासे व्यवस्थितरित्या आपली अंडी खाडीत सोडतील आणि त्यांची पिलं समुद्राकडे झेपावतील.
2: वय वय, खरंय माईनू.
0: चला माईनू, उशीर होतो हाय, कालोख पुरलोय पडलाय, बेडका पर डाराव डाराव वारडाय लागली.
2: वय वय, जल्ली बेडका म्हणजे आमच्या लक्ष्मीला लय भीती वाटतो माईनू.
1: अरे बापरे, बेडकानं काय ते घाबरायचं? अगं ते थोडीच खातान.
0: नाही हो माईनू, भीती नाही वाटत, वायच घाबरतात.
2: वायच घाबरतात.
1: अगं विजानं घाबरायचं, महापुराला घाबरायचं, बेडक काय आपली गरीब बिचारी.
2: अहो लक्ष्मी पट्टीची पेवणारी आहे, तिच्या मुलं ती महापुराला नाही घाबरायची, पर बेडका डराव डराव करायला लागली की तिचा जीव खालीवर व्हायला लागतो.
1: गंमतच आहे बाई.
0: अहो केवढ्या भसाड्या आवाजात वरडतात ती. चला चला, बेडका वरडायला लागली बघा, चला चला लवकर घराशी जाऊया.
2: आता हिच्या पुढे काय बोलण्यात काय अर्थ नाही, आपण आपलं निघालेलं बरं. चला चला माईनू, आम्ही आता त्यांना घरात नाही आहेत तेव्हा काळजी घ्यावा, नाहीतर तुम्हाला पर बेडका खाईल हो.

0: आत्ताच आपण कौटुंबिक संवाद ऐकलात गप्पा गोष्टी. याचं लेखन केलं होतं अमोल पालये यांनी, तर सहभागी कलाकार होते ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी. मंडळी, आपल्या रोजच्या जेवणामध्ये भरडधान्यांचा वापर आपण केला पाहिजे. ही भरडधान्य पचायला अतिशय हलकी असतात आणि त्यामधून पोषणमूल्यसुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात. ही धान्य कमी सुपीक अशा जमिनींमध्ये आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे घेता येतात. यातलंच एक आपल्या सर्वांना माहिती असलेलं महत्त्वाचं धान्य म्हणजे नाचणी. आता आपण याविषयीच माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, उत्तम

आरोग्यासाठी आपण फळं आणि भाज्या नेहमी आहारात घेतो. आरोग्यासाठी या जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढीच महत्त्वाची तृणधान्यसुद्धा आहेत. आपण गहू, ज्वारी, तांदूळ, मका ही धान्य वापरतोच, त्यासोबतच बाजरी, नाचणी, राजगिरा, भगर, राळा ही देखील तृणधान्य आरोग्यासाठी आवश्यक आहेत. आणि या सर्व आवश्यक अशा तृणधान्यांना भरड धान्य असंही म्हणतात. पूर्वीच्या काळी बाजरी, नाचणी, राजगिरा, भगर यासारख्या भरड धान्यांचा नियमितपणे आहारात वापर व्हायचा. परंतु या धान्यांचा समावेश आपण आहारातून कमी केला तसं सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे आजार आपल्यामध्ये वाढू लागलेले दिसून येतात. मंडळी, या सर्व भरड धान्यांपैकी नाचणी हे एक अतिशय महत्त्वाचं आणि आरोग्यवर्धक असं धान्य आहे. नाचणीचा रंग, गंध आणि चव इतर धान्यांपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषणतत्व आहेत. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असते, म्हणूनच ज्वारी, गहू किंवा तांदळाला एक चांगला पर्याय म्हणून नाचणीचा आहारामध्ये समावेश करता येतो. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, म्हणजेच 100 ग्रॅममध्ये 344 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. यामुळे नाचणीचा आहारामध्ये समावेश करणं हे हाडांना मजबूती देण्यासाठी उपयुक्त ठरतं. यामधील जास्तीच्या कॅल्शियममुळे लहान मुलांच्या हाडांची वाढ आणि मजबूतीसुद्धा चांगली होते. तसंच वृद्धापकाळात हाडांची झीज भरून काढण्यासाठी किंवा हाडांचे आजार जसे की ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया, ठिसूळपणा टाळण्यासाठी नाचणी उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांच्या सेवनामुळे पोट साफ होते. तसंच तंतुमय पदार्थांचं लवकर पचन होत नसल्यामुळे सारखी भूकही लागत नाही. वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. तसंच यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. हृदय निरोगी राहायला मदत होते. मंडळी, नाचणीमध्ये लोहाचं प्रमाणसुद्धा चांगलं आहे. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 3.4 मिलीग्रॅम लोह असतं. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. महिला आणि किशोरींमधील रक्तक्षयाचं प्रमाण नियमित आहारामुळे नियंत्रित होतं. नाचणीमध्ये ग्लुटेन नाही, म्हणून नाचणी ही पचनासाठी हलकी आहे. ग्लुटेन काही लोकांना पचत नाही, अशांसाठी नाचणी हे अतिशय उपयुक्त असं अन्न आहे. वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी तसंच मधुमेहामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासांवर मात करण्यासाठी नाचणीचा आहारामध्ये वापर करणं आवश्यक आहे. नाचणीमध्ये असलेल्या अमायनो आम्लाच्या प्रमाणामुळे चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. मानसिक आरोग्य देखील त्यामुळे चांगलं राहतं आणि स्मरणशक्ती वाढते. मंडळी, तुम्हाला नाचणी सत्वाविषयी माहिती असेलच. नाचणीला मोड आणून नंतर वाळवून त्याचं पीठ केलं जातं, याला आपण नाचणी सत्व म्हणतो. मोड आल्यामुळे नाचणीची पोषकता आणि पाचकता अजूनच वाढते. या सत्वाचा वापर लहान मुलांना पूरक आहार म्हणून करावा, त्यामुळे लहान मुलांची पचनक्रिया सुधारते. यामधील कॅल्शियमच्या उत्कृष्ट प्रमाणामुळे मुलांची वाढ चांगली होते. व्हॅलिन आणि आयसोल्युसिन या अमायनो आम्लामुळे मांसपेशींना बळकटी येते. त्यातल्या फेरुलिक ॲसिडमुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आणि एजिंगचा प्रभाव कमी होतो. दुग्धसर्जन काळामध्ये मातेला देखील नाचणीसत्व दिलं तर दुधाचं प्रमाण वाढतं. दुधातून सर्व आवश्यक पोषणतत्व बाळाला मिळतात, तसंच मातेचं आरोग्य सुधारायलाही मदत होते. प्रति 100 ग्रॅम नाचणीमध्ये 336 किलो कॅलरी ऊर्जा असते. 72 ग्रॅम कर्बोदकं असतात. 7.7 ग्रॅम प्रथिनं असतात. 3.6 ग्रॅम तंतुमय पदार्थ असतात. 1.3 ग्रॅम स्निग्ध पदार्थ असतात. 344 मिलीग्रॅम कॅल्शियम असते तर 6.4 मिलीग्रॅम लोह असते. त्याचप्रमाणे 283 मिलीग्रॅम फॉस्फरस, 2.1 मिलीग्रॅम नायसिन, 0.42 मिलीग्रॅम थायमिन आणि 0.19 मिलीग्रॅम रायबोलफेविन असते. मंडळी, नाचणीपासून विविध पदार्थ आपण बनवू शकतो. नाचणीची भाकरी तर ग्रामीण भागामध्ये सर्रास खाल्ली जाते. नाचणीच्या पिठामध्ये गरम पाणी मिसळून मऊ तिंबून घेऊन आपण पातळ भाकरी थापून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे

गव्हाच्या पिठामध्ये 50% नाचणीचं पीठ टाकून मेथी किंवा पालक अथवा इतर कोणतीही पालेभाजी मिसळून त्याचे पराठे तयार करता येतात. नाचणीचे लाडू करताना त्या पिठामध्ये थोडंसं सोयाबीन आणि गव्हाचं पीठ मिसळावं. त्याचबरोबरीनं मुगडाळ आणि हरभरा डाळीचा रवा मिसळून नाचणीच्या लाडवाची पौष्टिकता वाढवता येते. नाचणीचे पापडही करता येतात. त्याचप्रमाणे नाचणीचा डोसा करणं हा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी 1.5 वाटी नाचणीचं पीठ, 1/2 वाटी उडदाची डाळ, 1/2 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा मेथीचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, चवीसाठी मीठ अशा साहित्यातून आपण अतिशय चवदार असा डोसा तयार करू शकतो. त्याचप्रमाणे नाचणीचं पीठ गरम पाण्यामध्ये घालून उकड काढून घ्यावी. या पिठाचे मोठ्या लाडवा एवढे गोळे बांधून घ्यावेत. मिक्स भाजी तसंच सांबारासोबत हे गोळे खाल्ले जातात. विशेष करून हा पदार्थ कर्नाटक राज्यामध्ये रोजच्या आहारामध्ये प्रचलित आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं आणि पौष्टिक असं हे भरडधान्य म्हणजे नाचणी. आपल्या आहारामध्ये त्याचा वापर करून आपलं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीनं आपण स्वतःला नक्कीच सहाय्य करू शकतो. नमस्कार. पौष्टिक भरडधान्य नाचणी याविषयी माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता संपतोय. पुन्हा आपली भेट उद्याच्या कार्यक्रमात होणारच आहे. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं.

श्रोतेहो, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकाल पावसाळ्यात पशुधनाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले यांची मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.

0: 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन।
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी।
3: तुम्हाला

0: का केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
0: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है.
3: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
4: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
5: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
4: बरं,
5: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे.
6: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
6: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची.
2: श्रोते हो, 8:05 झाली आहेत. आता मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
7: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 IIT मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन

कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे, त्यादृष्टीनं भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे.
या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्या

यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले.

0: गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी स्नेहा प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉक्रेली सिमोन्सन मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 आणि 42 सेकंद झाली आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं सुरेश भट यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035 73485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारी गाणी तर तुम्ही आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला जरूर कळवा. तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो. तेव्हा आम्ही वाट बघतो आहे तुमच्या प्रतिक्रियांची आणि तुम्हाला आवडणाऱ्या गाण्यांचीसुद्धा. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. गीत गायलंय अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी.

0: श्रोते हो, ही होती मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. गायली होती अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: रेडिओ सेटपासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
2: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. या गीताचे गीतकार आणि संगीतकार आहेत सुरेंद्र अकोलकर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

अनुराधा पौडवाल यांनी गायलेली ही होती प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेली रचना. रचना आहे केदार पंडित आणि मंगेश कुलकर्णी यांची, गायली आहे शंकर महादेवन यांनी.

शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या आणि 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र, त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाइट्स हे सर्व आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके यूं ही जीवन।
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं अंजान यांचं गीत। कल्याणजी आनंदजी यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय किशोर कुमार यांनी।

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं नीरज यांचं गीत प्रेम पुजारी या चित्रपटातलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
2: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
1: बरं.
2: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वी नंतर

0: या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका, शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, हे आहे मेरे जीवन साथी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांचं संगीत आहे आणि हे गीत गायलंय आशा भोसले यांनी.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा

जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, हे होतं कोरा कागज या चित्रपटातलं एम जी हशमत यांचं गीत. गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10:30 वाजतायत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पंडित रविशंकर यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया मल्हार.

पंडित रविशंकर यांनी सतारवादनात सादर केलेला राग मिया मल्हार आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्या रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल विदुषी गिरिजा देवी यांनी गायलेला राग पूर्वी. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.